सर्वनाशता उरले अविनाश ब्रह्म, ऐसे ब्रह्म अविनाश ते सेविती ज्ञाते पुरुष, तत्व निरसने आपणास आपण लाभे। तत्वे तत्व मिळविले त्यासी देह ऐसे नाम ठेविले, ते जाणते पुरुषी शोधिले तत्वे तत्व। तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देहा हता, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके जाहली। विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी। समर्थ सांगतायत की जे जे काही निर्माण होतं त्या आधीच ब्रह्माने व्यापलेलं असतं, आणि त्या निर्माण झालेल्या सर्वांचा नाश झाला तरी ब्रह्म अविनाशी असल्याने जसंच्या तसंच राहतं। असे अविनाशी ब्रह्म त्याचा ज्ञातेपुरुष आश्रय घेतात। विवेकाने सर्व तत्वांचे निरसन करीत गेले की आपल्याला स्वस्वरूपाचा अनुभव येतो, आणि तत्वात तत्व मिळून तत्वांचं गाठोडे असा देह निर्माण होतो। जाणते पुरुष असतात ते एका तत्वाचा दुसऱ्यात विवेकाने लय करून आत्मज्ञान प्राप्त करून घेतात। देह हे तत्वांचं गाठोडं आणि आपण त्याहून वेगळे आहोत हे कळून आल्यावर देहाची अहंता नष्ट होते, आणि विवेकाच्या योगी निर्गुण ब्रह्म हेच आपलं स्वरूप आहे हे कळलं की त्याच्याशी एकरूपता प्राप्त होते।

विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व उसरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी, आपला आपण शोध घेता आपुली तो माईक वार्ता, तत्वाती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म, आपणाविन निर्गुण ब्रह्म हेची निवेदनाचे वर्म, तत्वासरीसा गेला भ्रम मी तू पडाचा, मी पण पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपण तेची परीकळेना सद्गुरु विण, सारा सार अवघे शोधिले तो असार ते निघून गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म, आदि ब्रह्म निरूपिले तेची सकळामध्ये व्यापिले, सकळ अवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म। समर्थ सांगतायत की विवेकाने देहाकडे पाहिलं की तत्वात तत्व लय पावतं आणि आपण काहीच नाही याचा माणसाला प्रत्यय येतो। आपला आपण शोध घेऊ लागल्यावर आपलं अस्तित्व ही केवळ एक नाशिवंत गोष्ट आहे हे कळतं, आणि सर्व तत्वांचं निरसन झाल्यावर फक्त निर्गुण ब्रह्म तेवढं राहतं। आपण ज्याला मी म्हणतो ते राहतच नाही, मी पडाशिवाय निर्गुण ब्रह्म हेच आत्मनिवेदनाचे वर्म। तत्वांचे संपूर्ण निरसन झालं की मी तो पणाचा भ्रम नाहीसा होतो। शोध घेऊ लागल्यावर मी कुठे आढळत नाही, निर्गुण ब्रह्म चळत नाही, पण आपण म्हणजे ते निर्गुण ब्रह्मच आहोत हे सद्गुरूंशिवाय कळत नाही। सारासार विचाराने मी कोण याचा शोध घेऊ लागल्यावर असार होतं ते सर्व निघून गेलं आणि सार उरलं ते म्हणजे निर्गुण ब्रह्म। आदि ब्रह्माचं जे वर्णन केलं आहे तेच सर्वांमध्ये व्यापून राहिलं आहे, आणि सर्व जे निर्माण झालं होतं ते जे नाश पावलं आणि जे उरलं ते केवळ ब्रह्मच होय। आदि ब्रह्म निरूपिले तेचे सकळांमध्ये व्यापिले, सकळ अवघेचे नासले उरले ते केवळ ब्रह्म।

होता विवेके सहार, तेथे निवडे सारासार, आपला आपण असे विचार ठाई पडे. आपण कल्पिले मी पण, मी पण शोधिता नुरे जाण, मी पण गेली या निर्गुण आत्मची स्वय, झाली या तत्वांचे निरसन, निर्गुण आत्माची आपण, का दाखवावे मी पण तत्व निरसना उपरी. तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन. आत्मनिवेदन होता देवभक्तांस ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडुनी जाहला. निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त जाहला. तत्वी वेटाळूनी घेतला प्राणी संशये गुंडाळला, आपणास आपण भुलला कोहम म्हणे. तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेके पाहता म्हणे सोहम, अनन्य होता अहम सोहम मावळली. या उपरी उर्वरित तेचे स्वरूप संत, देही असोनी देहातीत जाणीजे ऐसा. संदेह वृत्ती तेन भंगे, म्हणून बोलिलेची बोलावे लागी, आम्हासी हे घडिले प्रसंगी श्रोती क्षमा केली पाहिजे. समर्थ सांगतायत की निर्गुणाला जन्ममरण नाही, निर्गुणाला पापपुण्य नाही, त्यामुळे निर्गुणाशी एकरूप होताच मुक्तता मिळते. आणि जीव विनाशी तत्वांनी वेढलेला असतो, त्यामुळे तो संशयात गुरफटून जातो आणि म्हणूनच त्याला स्वरूपाचा, आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडून जातो आणि मी कोण असं तो म्हणू लागतो. तत्वात ज्यावेळी तो गुंतलेला असतो तेव्हा कोहम म्हणजे मी कोण असं म्हणतो, आणि विवेक उत्पन्न झाला की सोहम म्हणजे मीच तो असं तो म्हणू लागतो. स्वस्वरूपानुभवाने जीव ब्रह्मैक्य झाले म्हणजे तो अनन्य झाला की अहम सोहम या दोन्ही गोष्टी मावळतात. संदेह वृत्ती ते न भंगे म्हणून बोलिलेच बोलावी लागी, आम्हासी हे घडिले प्रसंगी श्रुती क्षमा केली पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे समास तिसरा मायुद्भव निरूपण नाम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: रेनबो फंडे मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप.

श्रोते हो, आपण या गणेशोत्सवात आत्ता आपण गणपती बाप्पा आल्यानंतर आपल्याला काय काय अनुभवायला मिळालं, काय बदल झाले, तुमच्यात काय बदल झाले असतील, समाजात काय बदल झाले असतील, निसर्गात काय बदल झालेले असतील, तर आज रेनबो फंडेमध्ये आपण या विषयावर बोलणार आहोत. तर तुमची मतं आम्हाला नक्की कळवा, प्रतिसाद द्या. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4132, 4515-4133, 4515-4132 आणि 4515-4133. व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657-6610-71. विषय मी पुन्हा एकदा सांगते की गणपती बाप्पा आल्यानंतर किंवा येण्याच्या थोड्या दिवस अगोदरपासून सुद्धा असेल तरी चालेल, की काय बदल झाले असतील, तुम्हाला काय जाणवलं असेल, नवीन काहीतरी आलं असेल, समजा ट्रेंड आला असेल एखादा, तर तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता. निसर्गात काय बदल झालेले असतील ते देखील कळवू शकता. तर तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. एक छानसं गणरायाचं गीत आपण ऐकूया यापुढे.

0: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी।
1: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले। म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले। जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर, गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू।
0: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव, सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ॲपवर।

0: कन्याधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेव।

तर आजच्या विषयाला अनुसरून आपल्याकडे श्रोतांचे प्रतिसाद आलेले आहेत आणि त्यात अनंत देशपांडे सांगत आहेत की पर्यावरण पूरक देखावे अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे आणि पीओपी गणपती बाप्पा वापरणाऱ्यांची संख्या त्यांना कमी होताना दिसते आहे. डीजेचा वापर खूप कमी झालेला दिसतो आहे आणि FDAच्या कार्यक्षमतेचा परिणामसुद्धा छान दिसून येत आहे असं अनंतजी सांगत आहेत. तसेच दत्तात्रय अडत वेळापूर्वहून हे सांगत आहेत की आत्ता साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाच्या अपेक्षा आता खूप बदललेल्या दिसून येत आहेत. त्यावर नियंत्रण आलेलं आहे आणि पथनाट्य देखावे यातून समाज जीवन आणि त्याबद्दल जनजागृती निर्माण करणे, समाज प्रबोधन करणे हे उत्सवातून पाहायला मिळते. तसंच पथनाट्य आणि त्यातून निसर्ग, पर्यावरण, प्रदूषण याबद्दल सर्वत्र जागृती होत आहेत आणि चांगले उपक्रम अनेक गणेश मंडळं राबवत आहेत. तसंच आपले पौराणिक देखावे कथा दाखवण्याचा प्रयत्न यातून केला जातो. कीर्तन, व्याख्यान यातून नवीन पिढीवर चांगला प्रभाव पडत आहे. आपली संस्कृती जतन करण्याचा या उत्सवातून प्रयत्न होत आहे असे दत्तात्रय अडत वेळापूर्वहून आपल्याला कळत आहेत. तसेच प्रमोद राऊत धाराशिवहून यांनी देखील आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. गायत्री वैशंपायन, प्रवीण बहाडकर यांनी देखील आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर अनेक श्रोत्यांचे आपल्याला मेसेज आलेले आहेत. तर एक सुंदरसं गाणं आपण ऐकूया आता आणि या गीतानंतर पुन्हा असाच हा कार्यक्रम सुरू राहील.

गणपती बाप्पा आल्यानंतर आणि येण्याच्या अगोदर काय बदल झालेले आहेत याबद्दल आपण बोलत आहोत. आणि चंद्रशेखर मुळेकर यांनी आपल्याला सांगितले आहे की यावर्षी अल्निनोमुळे पाऊस कमी झाला आहे, कमी पडला आहे आणि बऱ्याच ठिकाणी दुष्काळाची चिन्हं आहेत. असो, ते म्हणत आहेत की त्यात यावर्षी लोकांचा कल डेकोरेशन खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याकडे आहे, महागाई त्यांना खूप जाणवली आहे असं चंद्रशेखरजी सांगत आहेत. परंतु माझ्या मते यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनासोबत खूप छानपैकी पाऊसधारा बरसायला सुरुवात झालेली आहे. हा थोडंसं असं वाटलं होतं की थोडासा पाऊस रजा कमी आलेला आहे, परंतु गणपती बाप्पाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे आणि सर्व धरती देखील छानपैकी त्या वर्षाधारांचा आनंद घेत आहे आणि आपण देखील या पावसाचा आनंद घेत आहोत. दीपा पालकर यांनी देखील आपल्याला त्यांची प्रतिक्रिया कळवलेली आहे, त्याबद्दल त्यामध्ये त्या सांगत आहेत की गणपती उत्सवाची चाहूल लागली आणि लोकांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे गणपती घराघरात त्या सांगतात दिसत आहेत. डी जेची गाणी थोड्या कमी आवाजात लावली जात आहेत आणि प्लास्टिकचा वापर देखील कमी झालेला त्यांना दिसतो आहे. तसेच स्वच्छतेकडे लोक आकर्षित झाले आहेत असं ते म्हणत आहेत. आणि या गणेशोत्सवात जेनजी पिढी मराठी भाषा आणि मराठी गीतं ऐकायला आकर्षिली आहेत असा दीपा पालकर यांचा अनुभव आहे. तसेच किरण अनंतवर्धक हे सांगत आहेत की ध्वनी प्रदूषण काही प्रमाणात कमतरता जाणवली आणि हा एक चांगला बदल किरण वर्तक यांना जाणवलेला आहे.

0: सुषमा शेट्टी यांनी सांगितलं की माझ्या मुलीला बहिणीकडे गणपतीला गेलो होतो त्याच दिवशी. त्यांना एका फॉरेन कंपनीमधून कॉल आला जॉबसाठी आणि खूप आनंद झाला. खूप छान सुषमाजी, असे छान छान प्रतिसाद आपल्याला श्रोत्यांकडून मिळत आहेत. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप.
1: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. सांताक्रूज वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता 89%. आणि यानंतर हवामानाचा अंदाज. शहर आणि उपनगरांमध्ये 1-2 वेळा हलक्या सरींची पावसाच्या सरींची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आणि हा होता हवामानाचा अंदाज. छानसं एक गडरायाचं गीत यापुढे.

श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात. शांततेचा शोध.

0: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी।
1: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले। म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले। जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर, गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू।
0: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव। सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ॲपवर सुद्धा।

कार्यक्रमामध्ये गणेशोत्सवापासून झालेले बदल, त्या अगोदर त्यानंतर झालेले बदल या विषयावर आपण बोलत आहोत. आणि संजय कुलकर्णी यांनी नांदेडहून सांगितले की नांदेड शहरामध्ये 10 फुटापेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींची, गणेश मंडळांची संख्या वाढली आहे असं त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे. तसेच सोमनाथ जोशी यांनी देखील आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच रवींद्र कुडाळकर हे सांगतायत की एक महिना अगोदर गणेशोत्सवाची तयारी सुरू होते, गणपतीची वर्गणी, देखावा, काय संदेश द्यायचा आहे, शिस्तबद्ध आणि गणपती मिरवणूक या आणि देखावे, तसेच लोकांना कसे नियंत्रित करायचे, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, कोणती वाद्य वापरावी, त्याच्या पुन्हा कसा बदल करावा आणि सामाजिक एकत्रित संदेश कसा द्यावा, एक गाव एक गणपती, तसेच डिजिटल व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सजावटीमध्ये कसा करायचा, याबद्दल अनेक बदल रवींद्र कुडाळकर यांना जाणवलेले आहेत. आणि परदेशात देखील गणेशोत्सव साजरा केला जातो, त्याबद्दल देखील रवींद्र कुडाळकर यांनी उल्लेख केलेला आहे. धन्यवाद. त्यानंतर रवींद्र साळगावकर वसईहून यांनी देखील आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. कुटुंबाला एकत्र आणणारा सण असं वर्णन सुरेश बावकर यांनी केलेलं आहे. जयंत बर्वे हे सांगतायत की गणराया येतो तो मूर्तीच्या रूपाने नाही, तर घराघरात आनंद, मनामनात विश्वास, नवीन आशा, नवीन संकल्प, चैतन्य, तसेच द्विगुणित करणारा उत्साह असं सगळं घेऊन येतो. आणि हा आनंद गेली 30 वर्ष ते घेत आहेत, त्यांच्या घरी गौरी गणपती असतात. आणि ते सांगतात की आम्ही पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती आणत असतो, घरात अगदी प्रसन्न वातावरण, आणि बाप्पा जाताना मात्र मन खट्टू होतं असं जयंत बर्वे सांगतात. हा असा अनुभव सर्व गणेश भक्तांना येतच असतो, बाप्पा जाताना मन अगदी खट्टू होतं. आणि बालभक्त यावर काय सांगतायत, कुठलं गीत गातायत हे आपण पुढील गीत आणि त्यांच्या भावना आपण ऐकूया.

0: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी।
1: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले। म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले। जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर, गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू।
0: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव, सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ॲपवर।

श्रोते हो, आता सध्या जो सोशल मीडियाचा जमाना आहे त्यावर रील्सचं प्रमाण बघण्याचं देखील आणि रील्स करण्याचं देखील प्रमाण वाढलेलं आहे. तर यावर्षी

0: ट्रेंडमध्ये, रील्सच्या ट्रेंडमध्ये गणपती बाप्पाचं कोणतं गाणं आहे हे तुम्हाला माहीतच असेल. आणि एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती आपण आता घेणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा या विषयाकडे वळूया.
1: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: तर आपण बोलत होतो सध्या सोशल मीडियावर आणि आपण यूट्यूबवर ज्या रील पाहतो त्यामध्ये एक गीत खूप गाजतंय. आणि असे अशा अनेकदा होतं की असं, आता गेल्या वर्षी देखील गणपती बाप्पा आले तेव्हा चिकमोत्याची माळ हे गीत खूप ट्रेंडमध्ये होतं आणि त्यावर एकसारख्याच स्टेप्स अनेक जण करायचे. छोटे अगदी आपले बालभक्त असतात, बच्चे मंडळींच्या आग्रहाखातर मोठी मंडळीसुद्धा त्या तालावर थिरकतात. आणि यावेळेस देखील एक गीत छान ट्रेंडमध्ये आहे. तर अनेक श्रोते आपल्याला कळवत आहेत ते गीत कुठलं आहे त्याबद्दल. एक सुंदरसं गणेश गीत आपण ऐकूया.

झाला हो गाजा वाजा नाद भिडे गगनाला, हे गीत सध्या खूप रील्सवर ट्रेंडमध्ये आहे आणि याची सुरुवात मधल्याच कडव्यापासून होते. धरतीवरी भक्ता घरी आनंद झाला असं मधूनच सुरुवात होते, पण खूप छान वाटतं ते. आणि बच्चे कंपनीबरोबर मोठी घरातली मोठी माणसंसुद्धा या गाण्यावर त्यांचे पाय थिरकत आहेत. खूप छान वाटतं वेगवेगळ्या आपल्या कामातून वेळ काढून महिला वर्ग देखील या गीताचा आनंद घेत आहेत, रील्स करत आहेत. खूप खूप छान वाटतं गणेशोत्सवाच्या निमित्ताने या अशा विविध उपक्रम जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. बच्चे मंडळी राबवत आहेत हा उपक्रम की मोठ्या माणसांना तयार करायचं, आजीला आईला तयार करायचं, आमच्याबरोबर तूसुद्धा रील करना म्हणून. तर माधव वाघ पुण्याहून सांगतायत की गणेशोत्सवानिमित्त तयार करण्यात येणाऱ्या सजावटीत यंदा बऱ्याच प्रमाणात चांगला फरक त्यांना जाणवतं. सजावटी पर्यावरण पूरक तर आहेतच, शिवाय आवाजही खूप कमी झाला आहे. आणि एक छान उपक्रम कसबा गणपती मंडळाने सुरू केला आहे असं ते सांगतायत की गणपतीला फुलं हार ओटी ऐवजी वही पेन इत्यादी शालेय साहित्य अर्पण करण्याचं भक्तांना त्यांनी आवाहन केलं आहे आणि त्या वस्तू महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना पाठवण्यात येणार आहेत. आणि एका दृष्टिकोनातून पर्यावरण संरक्षणाचा हा छान प्रयोग आणि आमचा गणपती शेतातील मातीचा असतो असं ते आवर्जून सांगतायत. खूप छान असा प्रतिक्रिया आजच्या कार्यक्रमात माधव वाघ यांनी पुण्याहून दिलेली आहे.

0: Facebook ni Sky, WhatsApp in life, man more calm, ithano aram. So start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
1: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
0: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day.
2: आता आपण ऐकणार आहोत संस्कृत सुभाषित मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर आणि सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर.

0: नमस्कार मंडळी. संस्कृत वाङ्मयामध्ये सुभाषित ही केवळ काव्याचा भाग नसून ती मानवी जीवनाला दिशा देणारी मार्गदर्शक तत्व आहेत. आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात माणसाची पावलं भौतिक सुखाच्या मागे धावत आहेत. पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जाण्यास तयार होतो. अशावेळी पुढील सुभाषित आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतं. चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या अथांग संपत्तीपेक्षा स्वतःच्या तत्वांना जागून प्रामाणिकपणे मिळवलेले थोडेसे यशही कितीतरी पटीने श्रेष्ठ असते, असा हा मौलिक संदेश सुभाषितामध्ये दिलेला आहे.
1: अकृत्वा परसंतापम्.

या सुभाषिताची रचना अत्यंत सोपी पण विचार करायला लावणारी आहे. मानवी वर्तनाचे तीन मुख्य पैलू आणि त्याचा अंतिम परिणाम अशा चार टप्प्यामध्ये याचं विश्लेषण करता येईल. पहिला चरण आहे अकृत्वा परसंतापम. या जगात प्रत्येकाला सुख हवं असतं आणि त्याला दुःखाचा तिरस्कार असतो. सुभाषितकार म्हणतात की जर तुम्हाला जीवनात काही मिळवायचं असेल तर याची पहिली अट अशी आहे की तुमच्या कृत्यामध्ये दुसऱ्या कोणालाही मानसिक किंवा शारीरिक संताप होता कामा नये. अनेकदा लोक स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचे हक्क हिरावून घेतात, कोणाचीही फसवणूक करतात आणि इतरांना मानसिक वेदना देतात. दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रूंवर उभे राहिलेली यशाचे इमले कधीच टिकत नाहीत बरं का. जेव्हा आपण कोणालाही न दुखावता, कोणावरही अन्याय न करता आपले ध्येय गाठतो तेव्हाच त्या यशाला खरा सुगंध प्राप्त होतो. यातील दुसरा चरण आहे अगत्वा खल नम्रताम, म्हणजेच दुष्ट माणसांसमोर न झुकता. खल म्हणजेच दुष्ट, कुटिल किंवा लाचखोर प्रवृत्तीची व्यक्ती. खल नम्रताम म्हणजे अशा दुष्ट लोकांसमोर स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून झुकणे किंवा त्यांची लाचारी पत्करणे. आजच्या समाजात अनेकदा पाहायला मिळतं की आपलं काम लवकर व्हावं किंवा मोठा फायदा व्हावा म्हणून लोक चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांचे पाय धरतात, त्यांच्या होला हो मिळवतात आणि स्वतःची नैतिकता विसरतात. या ठिकाणी सुभाषितकार स्पष्टपणे सांगतात की स्वाभिमान हा माणसाचा खरा दागिना आहे. संकट काळातही जो दुष्टांसमोर झुकत नाही तोच खरा पुरुषार्थी होय. या श्लोकातील तिसरा चरण आहे अनुसृत्य सताम वर्त्म, म्हणजेच सज्जनांच्या मार्गाने चालून. यातील सत म्हणजेच सज्जन, प्रामाणिक आणि नीतिमान लोक. वर्त्म म्हणजे मार्ग. जीवनात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट शोधण्यापेक्षा भूतकाळात ज्या थोर संतांनी

महापुरुषांनी आणि सज्जनांनी दाखवलेला सत्याचा व न्यायाचा मार्ग आहे त्याचे अनुसरण करणे म्हणजेच अनुसृत्य सताम वर्त्म. सज्जनांचा मार्ग हा सुरुवातीला कठीण काट्याकुट्यांचा वाटू शकतो. प्रामाणिकपणे चालताना अनेक अडचणी येतात, पण हा मार्ग आपल्याला कधीही भरकटू देत नाही. या श्लोकातील चौथा चरण आहे यत् स्वल्पमपि तद्बहु. जेव्हा माणूस वरील तीनही नियमांचे पालन करतो, म्हणजेच दुसऱ्याला न दुखवता, दुष्टांची लाचारी न पत्करता आणि सज्जनांच्या मार्गाने चालून, तेव्हा त्याच्या पदरात जे काही पडतं, मग ते अगदी थोडंसं का असेना, ते खूप मोठं मानलं गेलं पाहिजे. म्हणजेच प्रामाणिकपणाच्या दोन भाकऱ्या या लाचारीने मिळवलेल्या 56 भोगापेक्षा श्रेष्ठ असतात. या थोड्याशा प्राप्तीमध्ये एक अदृश्य पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे मानसिक शांतता आणि समाधान. या सुभाषिताचा निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आणि मानवी मूल्यांचा गौरव करणारा आहे. जीवनाचे अंतिम ध्येय केवळ भौतिक समृद्धी किंवा संपत्ती गोळा करणे हे नसून आत्मिक समाधान मिळवणे हेच आहे. थोडक्यात सांगायचं तर स्वाभिमानाने जगलेली गरिबी लाचारीने भोगलेल्या श्रीमंतीपेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ असते, हेच या सुभाषिताचे अंतिम सार आहे. जर प्रत्येक माणसाने या सुभाषितातील विचार आपल्या आचरणात आणला तर हा समाज अधिक सुंदर, संवेदनशील आणि नीतिमान बनेल यात शंका नाही. अकृत्वा परसंतापम अगत्वा

0: आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर. सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे साथ आमची.
1: अटी लागू.

0: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. नागपूर येत्या 10 वर्षात सोलर इकोसिस्टीमचे हब होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. एसटीच्या ताफ्यात 200 अत्याधुनिक बस दाखल होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत पर्यावरणाविषयीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात त्या काल बोलत होत्या. हवामान बदलामुळे जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप होत आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्थानिक आणि जागतिक पातळीवर सर्व घटकांमध्ये सक्रिय सहकार्य वाढवण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. पर्यावरणविषयक कायदेशीर बाबींमध्ये राष्ट्रीय हरित लवादाची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार त्यांचा हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्तानं सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत कामगार संहिता 2025 बद्दल.
1: कामगार कायद्यांमध्ये अधिक पारदर्शकता आणणं, त्यांची अंमलबजावणी अधिक सुलभ करणं, कामगारांना अधिकाधिक सक्षम आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं 29 जुन्या कायद्यांचं 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि 21 नोव्हेंबर 2025 वेतन, औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा या क्षेत्रांशी संबंधित 4 कामगार संहिता लागू झाल्या. या संहितांमुळे जुन्या क्लिष्ट कामगार कायद्यांची जागा नवीन व्यवस्थेने घेतली. ही सुसूत्रीकरण प्रक्रिया अत्यंत महत्वाची ठरली आहे. नियोक्त्यांसाठी कमी नियम आणि कामगारांसाठी अधिक सुरक्षा कवच अशा स्वरूपाच्या या नव्या कामगार संहितांमुळे कामगारांच्या संरक्षणाची व्याप्तीही वाढली असून गिग कामगारांनाही सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. या नव्या बदलांमुळे संरक्षित कामगारांचं प्रमाण 2015 19% वाढून 2025 64% अधिक झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी योगेश रांगणेकर, पुणे.
0: येत्या 10 वर्षात नागपूर सोलर इकोसिस्टीमचं हब होणार आहे, त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल नागपूरमध्ये बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या आवाडा समूहाच्या सोलर मॉडेल निर्मितीची पाहणी करताना बोलत होते. राज्यातल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास याविषयी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. गडचिरोली हे नवीन स्टील सिटी म्हणून उदयाला येत असून तिथं 4 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
2: ठिकाणी सोलर मॉड्यूल बनवणारी देशातली सगळ्यात मोठी सुपर फॅक्टरी ही तयार करण्यात आलेली आहे. एवढं ऍडव्हान्स्ड इंटिग्रेशन आज देशामध्ये कुठेही नाही. सगळ्यात स्मार्ट मॉड्यूल्स हे या फॅक्टरीमध्ये तयार होत आहेत आणि एक प्रकारे देशाला सोलरच्या क्षेत्रामध्ये चायना सोबत कॉम्पीट करून पुढे नेण्याचं काम या फॅक्टरीतनं होत आहे.
0: राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुण्यात गणेश मंडळांचे प्रबोधनपर आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. पुण्यातल्या दृष्टीहीन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर गणेश विसर्जन मिरवणूक काढली. यावेळी सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारे संदेश आणि घोषवाक्य सादर करण्यात आली. पालघरमधल्या झांझरोळी पाटीलपाडा इथल्या आदिवासी युवक गणेशोत्सव मंडळानं रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं. तसंच जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. अहिल्यानगर पोलिसांच्या वतीनं शहरातील गणेश मंडळांना

ना सायबर सुरक्षितता जनजागृतीसाठी फलकांचं वाटप करण्यात आलं आहे. बीडमध्ये ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि सामाजिक विषयांवरील देखावे नागरिकांचं आकर्षण ठरत आहेत. गणेशोत्सवादरम्यान राज्य शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या लोकसंवाद अभियानालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

राज्याच्या ग्रामीण भागातल्या जनतेची लोकवाहिनी असलेल्या एसटीच्या ताफ्यात आता अत्याधुनिक 200 वोल्वो बसगाड्या दाखल होणार आहेत. खासगी आराम बस सेवांकडे वळणाऱ्या प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. दिवसा आरामदायी प्रवास, रात्री शयनयानाची सुविधा तसंच 250 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या किमान 5 ते 6 तासांच्या प्रवासासाठी आरामदायी 45 आसनी बसगाड्या आणि रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी शयनयान क्षमतेच्या 30 बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातल्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी स्थापन केलेलं कृती दल आज छत्रपती संभाजीनगरमधल्या स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधणार आहे. याआधी पुणे, नागपूर आणि अमरावती इथं संवाद पूर्ण झाला असून येत्या 29 सप्टेंबरला मुंबईत तर नाशिकमध्ये 30 सप्टेंबरला संवाद होईल. उमेदवारांच्या सूचनांच्या आधारे हे कृती दल शासनाला भरती परीक्षांबाबत शिफारसी सादर करणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीनं 8व्या पीएनजी महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन काल मिलिंद गाडगीळ आणि राजीव गाडगीळ यांच्या हस्ते झालं. या एकांकिका स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या 20 संघांनी सहभाग नोंदवला आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दुष्काळाचं मोठं संकट आहे, मात्र शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या दगडवाडी इथं दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. नांदेडमध्ये विष्णुपुरीमधल्या काळेश्वर मंदिर परिसरात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा काल नदीत बुडून मृत्यू झाला. मुंबईत कोस्टल रोडवर काल पहाटे झालेल्या कार अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. मरीन ड्राईव्हवरून हाजी अलीच्या दिशेनं भरधाव वेगानं जाणारी गाडी नियंत्रण सुटल्यानं उड्डाणपुलावरून खाली कोसळली. अतिवेगामुळे अपघात झाल्याचं कोस्टल रस्ता नियंत्रण कक्षानं सांगितलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्याच दिवशी भारतानं नेमबाजीत 2 रौप्य पदकं जिंकली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात इलावेनिल वलारियन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदक पटकावलं तर इलावेनिलनं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी 1 रौप्य पदक जिंकलं. हॉकीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विजय नोंदवले. याशिवाय महिला क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 114 धावांनी पराभव केला. सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बॅडमिंटनमध्येही भारतानं महिला सांघिक गटात कझाकस्तानचा 3-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिस, जलतरण या क्रीडा प्रकारांमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. हवामान.

0: राज्यात गेल्या 24 तासात काही ठिकाणी पाऊस झाला. आजही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी ठोस कृती आवश्यक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. नागपूर येत्या 10 वर्षात सोलर इकोसिस्टीमचा हब होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. एसटीच्या ताफ्यात 200 अत्याधुनिक बस दाखल होणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण.
4: महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चाललीय खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झाली आहे. सो हरिया.

0: Facebook ni Sky, WhatsApp in life. One more calm, ethano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आत्ताच आपण जाहिरात ऐकली की वेगवेगळ्या रील्सचं सध्या ट्रेंड आहे, तर रील्सची स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे आणि सर्वांनी यात उत्साहाने भाग घ्यायचा आहे आणि छान छान रील करून आम्हाला पाठवायचं आहे.

गोव्यातील मंगेशी गावात जन्मलेल्या पंडित जितेंद्रबुवा अभिषेकी यांच्या जयंतीनिमित्त आपण आज रेनबो फंडेच्या उत्तरार्धाची सुरुवात या गीतांनी केली. मराठी रंगभूमीवर मोलाचं योगदान देणाऱ्या शास्त्रीय संगीतासोबतच ठुमरी, भजन, भावगीतं, नाट्यसंगीत यामध्ये आपलं वर्चस्व उमटवणारे पंडित जितेंद्रबुवा अभिषेकी यांच्या सुरांची बरसात अनुभवत त्यांना शतशहा नमन.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासांनी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपा।

0: त्रिपाठी.
1: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले. म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले. जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू.
0: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव. सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह

पहाटे 5 वाजल्यापासून सुरू असलेला हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या संगतीने खूपच छान असा रंगतो आहे. आणि आजच्या कार्यक्रमात आपल्याला साथसंगत दिलेली आहे प्रदीप, तसेच प्रमोद चिंचोळकर, प्रमोद देशमुख, रामदास तांबे, शंकर साठे, प्रमोद जोशी, महेंद्रभाई, कल्पना राजू, माधव वाघ पुण्याहून, सुरेश बावकर, दीपा पालकर, अश्विनी भगत, श्रावणी आणि मंगेश भगत, तसेच चंद्रशेखर भाटवडेकर, जयंत बर्वे, उदय मिस्त्री, प्राची पटवर्धन, श्रेया मिलेश गजानन राऊत वाडवणहून, जयंत जोशी, प्रशांत नाईक उरणहून, दुर्गादास पालिवाल, दत्ता केदार पंढरपूरहून, मोरेश्वर धायमोडकर, किशोर नाईक, विजय देवरे, सूर्यकांत कुंभार सवादे कराडहून, संपदा भाटवडेकर, किरण प्रमोद कारखाने, स्मिता आणि विवेक नेवाळकर, सी आर स्वामी, रवींद्र कुडाळकर, नरेंद्र साळगावकर, सामनाथ जोशी, मंगेश म्हात्रे आणि भूषण दळवी, श्रीकांत फणसळकर, अशोक शिंत्रे, मंदा पेडणेकर, कमलाकर शेळके, पद्मा कुलकर्णी, सुहास सरवटे आणि अनिल गावडे, प्रमोद राऊत धाराशिवहून, प्रवीण बाहकर, त्यानंतर गायत्री वैशंपायन, दत्तात्रय आडत वेळापूरहून, किरण अनंत वर्तक, सुषमा शेट्टे, चंद्रशेखर मुळेकर, सुरेखा पाटील भिवंडीहून, कृष्णानंद कामत, विजय जोशी, प्रांजल गुजर, अंजली पाटील, जयेंद्र शाह पनवेलहून, संध्या गावकर, श्रीनिवास हिंगणे डोंबिवलीहून, अरुण गावकर, गोपाळ मेढेकर, पंकज मोहोड, रोहिणी बापट, श्रीपाद जोशी, जयंत सिंगापुरे डोंबिवलीहून, सुरेश, वृंदा जाधव, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, सुनीता उत्तुरकर, प्रकाश कुळकर्णी, अनंत कानडे, गजानन मोरेश्वर पाटील उमेलमान वसईहून, सुवर्णा चौगुले, नरहरी जिंके, सुनील म्हात्रे, जागृती म्हात्रे, चैतन्य अत्रे, श्रुती भावे, वर्षा भावार्थी, एन एम पाटील कुर्ल्याहून, प्रदीप कुमार कोटलवार, शिवाजी दळवी, प्रकाश शिंदे, प्रशांत दामरे, आबा पाटील, किरण चौधरी, किशोर नाईक, रांडकर सोहोनी, प्रणव शिंदे, या सर्वांनी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत, कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे. धन्यवाद श्रोते हो. आपल्या सर्वांचं प्रेम असंच बरसत राहू देत.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण।
4: महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान। सो स्पर्धा रंगत चाललीये खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर। अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर। अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झाली आहे। सो हरी अप।

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: चिंचपोकळीचा शोध घेत असताना या ठिकाणी असलेल्या काही बंगल्यांच्या पत्त्यात चिंचपोकळी हिलचा उल्लेख आलेला पाहून मी चकितच झालो होतो. या ठिकाणी चिंचपोकळी नावाची टेकडी असल्याचं माझ्या ऐकिवात नव्हतं, तसं वाचनातही कधी आलेलं नव्हतं. म्हणून संदर्भ शोधायला सुरुवात केली आणि खरोखरच त्या ठिकाणी या नावाची टेकडी अस्तित्वात असल्याचे संदर्भ सापडत गेले.
2: मुंबई, वरळी, माझगाव, परळ या बेटांच्या किनारपट्टीवर एकेकाळी टेकड्यांच्या रांगा होत्याच. या रांगा तशा सलग परंतु मधून येणाऱ्या लहान मोठ्या खाड्यांच्या प्रवाहानं विभागलेल्या होत्या. सलग असलेल्या या टेकड्यांच्या लहान मोठ्या उंचीच्या शिखरांना नावं मात्र वेगवेगळी होती. पूर्व किनाऱ्यावर माझगावच्या टेकड्यांना डोंगरी, नवरोजी हिल, माझगाव किंवा घोडपदेव हिल आणि सिग्नल हिल अशी नावं होती. परळ शिवडीत असलेल्या दोन शिखरांना शिवडी हिल आणि गोलंजी हिल. वडाळ्याच्या टेकडीला अँटॉप हिल आणि सायनच्या टेकड्यांना रावळी आणि सलामती हिल अशी नावं होती. मलबार हिलचा उत्तर बाजूचा उतार म्हणजे कंबाला हिल आणि कंबाला हिलचा पूर्वेकडचा उतार म्हणजे ताडदेवची फ्लॅग स्टाफ हिल.
1: यातल्या दोन्ही किनाऱ्यांवरच्या काही टेकड्या पूर्ण तर काही अर्ध्या तोडून त्यांच्या दगडमातीने मुंबईच्या बेटांमधली भरणी केली गेली. आता त्यातल्या काही टेकड्या अस्तित्वात नसल्या तरी त्यांची नावं मात्र आजही प्रचलित आहेत. परंतु यातही चिंचपोकळी हिलचा उल्लेख मात्र कुठेही नव्हता. काही संस्था आणि सरकारी अहवालात मात्र ही टेकडी अस्तित्वात होती. उदाहरणार्थ रॉयल एशियाटिक सोसायटीच्या 1847-48 मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांमध्ये मुंबईतल्या काही टेकड्यांची उंची दिलेली आहे. यात मलबार हिल ही मुंबईतली सर्वात उंच टेकडी असून तिची उंची 180 फुटांची आहे असं नमूद केलंय. चिंचपोकळी हिल 153 फूट उंचीची आहे असंही म्हटलंय. तिचा गाभा काळ्या दगडांचा आणि टेकडीवर विरळ स्वरूपात वृक्ष दिसून येतात असंही नोंदवलेलं आहे.
2: या टेकडीचा दुसरा उल्लेख सापडला तो मुंबईच्या पाणी पुरवठा योजनेच्या कागदपत्रात. 1850 मुंबई सरकारनं मुंबई शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी जेव्हा विहार योजना सुरू करायचं ठरवलं तेव्हा मोठमोठ्या नळांनी मुंबईत वाहून आणलेलं पाणी प्रथम शहरातल्या टेकड्यांच्या पोटात टाक्या म्हणजे रिझर्वॉयर बांधून साठवायचं आणि नंतर तिथनं त्या परिसरातल्या रहिवाशांच्या घरापर्यंत नळाद्वारे पोहोचवायचं अशी योजना होती. त्यासाठी 1853-54 एक सर्वेक्षण करून पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरच्या काही टेकड्यांची निवड करण्यात आली होती. त्यात पूर्वेला माझगाव हिल, चिंचपोकळी हिल किंवा गोलंजी हिल पैकी एक आणि पश्चिमेला मलबार हिल आणि कंबाला हिल यापैकी एका टेकडीची निवड करायची होती. बऱ्याच विचारांती पूर्वेला माझगाव हिल आणि पश्चिमेला मलबार हिलची निवड करण्यात आली होती. यापैकी माझगाव हिल रिझर्वॉयरला आज आपण भंडारवाडा रिझर्वॉयर म्हणून तर मलबार हिल रिझर्वॉयरला त्या टेकडीच्या नावानंच ओळखतो.
1: आत्ता सांगितलेल्या या दोन्ही अहवालात चिंचपोकळी हिल नेमकी कुठं होती याची माहिती दिलेली नव्हती, पण नावावरून ती चिंचपोकळीतच कुठंतरी असावी एवढं मात्र निश्चित होतं. म्हणून मी मुंबईच्या जुन्या नकाशांमध्ये तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. 1864 आणि 1909 अशा दोन नकाशात चिंचपोकळीच्या अगदी उशाशी एक टेकडी दिसते. वास्तविक ही टेकडी म्हणजे कधी काळी दक्षिणोत्तर विस्तार असलेल्या शिवडीच्या गोलंजी हिलचा दक्षिण उतार म्हणता येईल. नकाशात मात्र या टेकडीला चिंचपोकळी हिल म्हटलेला आहे. काही ठिकाणी ती ब्रे हिल म्हणूनही येते. हे विचित्र वाटणारं नाव इथे कधी काळी असलेल्या

0: आंब्राई या मराठी शब्दाचा अँब्री असा इंग्रजी अपभ्रंश आहे अशी माहिती मुंबई शहर गॅझेटियर देत.
1: परळहून येणारा ग द आंबेकर मार्ग म्हणजे या टेकडीच्या पायथ्याला लागून येणारा मार्ग. हा रस्ता म्हणजे चिंचपोकळी हिलची पश्चिमेकडची हद्द. या रस्त्याची पातळी आजही उंच सखल असल्याचं स्पष्ट दिसतं ते त्यामुळेच. या रस्त्याला लागून असलेलं संपूर्ण अभ्युदय नगर या टेकडीच्या जागेवर वसलेलं आहे. अभ्युदय नगरच्या पुढे परळच्या दिशेनं जाताना तर आजही ही टेकडी असल्याचं दिसेल. हीच ती परळची गोलंजी किंवा चिंचपोकळी हिल. टेकडीच्या ह्या बाजूच्या उतारावर ते ब्रिटिश बंगले असावेत ज्यांच्या पत्त्यात चिंचपोकळी हिलचा उल्लेख आहे.
0: या टेकडीची दक्षिण पूर्व हद्द साधारण आजच्या कॉटन ग्रीन स्टेशनपर्यंत होती. या टेकडीच्या पूर्व बाजूला मात्र समुद्र होता. पुढच्या काळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरणी करण्यात आली आणि नवीन जमीन तयार करण्यात आली. हा परिसर त्या काळात फार रम्य दिसत असावा. बुखानन यांचा चिंचपोकळी बंगला या टेकडीच्या उतारावर आणि पायथ्याशी असावा. नंतरच्या काळात आणखीही काही बंगले बांधले गेले असावेत आणि कालांतरानं हा भाग ब्रिटिश इलाखा म्हणून नावारूपाला आला असावा. याचा एक पुरावा आणखी एका सरकारी अहवालात दिसून येतो. हा अहवाल मुंबईत करायच्या भरणीसंबंधीचा आहे. मुंबईतल्या भरणीसाठी लागणारी दगडमाती ट्रॉम्बे हिल तोडून मिळवता येईल का याची यात चर्चा केली होती. यात ट्रॉम्बे हिल आणि चिंचपोकळी हिल या टेकड्या न तोडता त्या ब्रिटिशांच्या निवासासाठी राखीव ठेवाव्यात असं या अहवालात स्पष्ट म्हटलं आहे.
1: मग चिंचपोकळी हिल गेली कुठे? मुंबईतल्या काही मोजक्या टेकड्या वगळता इतर टेकड्या मुंबापुरीच्या पोटात गडप झाल्या आहेत. डोंगरी, नवरोजी हिल, घोडपदेव हिल, वरळी हिल, सिग्नल हिल, गोलंजी हिल, रावळी आणि सलामती हिल हे तोडून त्यातनं मुंबईतली भरणी रस्ते तयार केले गेले आहेत. वरळीची टेकडी काही प्रमाणात तोडून तिची दगडमाती रेसकोर्स आणि त्या परिसराच्या भरणीसाठी वापरली. या टेकड्या साधारण 1890 ते 1925 या काळात तोडण्यात आल्या आणि त्यातच चिंचपोकळी हिल सुद्धा असावी.
2: आणि श्रोते हो, ही होती चिंचपोकळी नाव आलं कुठून याबद्दलची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रश्मिता गोडसे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम अज्ञात मुंबई.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम असा सुरू राहणार आहे आणि दुपारी 2 ते 5 सत्रात आपल्याला साथ संगत करण्यासाठी येणार आहे आरजे अर्चना आणि FM गोल्डवर 10 ते 1 या वेळेत आरजे दीप्ती.

आपल्यासोबत असेल. ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी. लुटूया आनंद आयुष्याच्या प्रत्येक क्षणी.

0: सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. आता सविस्तर बातम्या. हवामान विषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असून अलीकडच्या काळात आलेल्या अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे हे स्पष्ट झालं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या परिषदेच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. हवामान बदलामुळे मानवी अस्तित्वाच्या विविध स्तरांवर होत असलेल्या गुंतागुंतीच्या आव्हानाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी धोरणं आणि कृती आराखड्याची चौकट आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या आराखड्यात सरकार आणि कायदा तज्ज्ञांबरोबरच समाज

याचाही सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मनोहर लाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या त्यांच्या हस्ते केवडिया येथील एकतानगर इथे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचं 81वं अधिवेशन अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं भरणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या अधिवेशनासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. या महिन्याच्या 26 तारखेला हे अधिवेशन होणार असून आमसभेच्या उच्चस्तरीय सत्राला जयशंकर संबोधित करणार आहेत. तसंच या दौऱ्यात डॉ जयशंकर विविध बहुपक्षीय आणि द्विपक्षीय बैठकांना देखील उपस्थित राहणार आहेत. देशाचे वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह आणि जपानच्या वायुसेनेचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता यांनी काल जोधपूर इथं भारतीय बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानातून एकत्रितपणे उड्डाण केलं. भारत आणि जपान दरम्यान सुरू असलेल्या वीर गार्डियन 2026 या संयुक्त सरावादरम्यान दोन्ही देशांच्या वायुसेना प्रमुखांनी हे उड्डाण केलं. उभय देशांच्या सराव अभ्यासादरम्यान जपानच्या लढाऊ विमानांनी भारतीय भूमीवरून उड्डाण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जनरल मोरिता यांनी तेजसमधून केलेलं उड्डाण हे त्यांच्या भारतीय बनावटीच्या विमानांवरील विश्वास दर्शवत असल्याचं भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंह यांनी म्हटलं आहे. जपानच्या वायुसेना प्रमुखांनी भारताच्या आतिथ्याची प्रशंसा करत तेजस विमान हे मेक इन इंडिया आणि तंत्रज्ञान नवोन्मेषाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार काढले. हा संयुक्त सराव 22 सप्टेंबरपर्यंत सुरू असेल. उत्तर प्रदेशातील मेरठ इथं काल झालेल्या वायुसेनेच्या हवाई कसरतींदरम्यान 9 हॉक MK-132 या विमानांनी चित्तथरारक कसरती सादर केल्या. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यावेळी उपस्थित होते. शिस्त, अचूकता, सांघिक कार्य आणि व्यावसायिकता यांचा उत्तम संगम वायुसेनेच्या या कसरतींमध्ये बघायला मिळाल्याचं संजय सेठ यांनी यावेळी नमूद केलं. सशस्त्र दलांमध्ये सामील होण्यासाठी युवकांना प्रेरणा देण्याचा उद्देश या कसरतींमागे असल्याचं त्यांनी सांगितलं. वायुसेनेच्या या हवाई कसरती 2 दिवस सुरू राहणार असून काल त्याचा प्रारंभ सूर्यकिरण पथकांच्या कसरतीनं झाला. केंद्र सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीतील न्याय विभागाच्या वतीनं दिशा अर्थात डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ऍक्सेस टू जस्टिस या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत आज एका प्रादेशिक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत तंत्रज्ञानावर आधारित कायदेविषयक सेवा, कायदेविषयक सजगता आणि विनामूल्य कायदेविषयक सहाय्य मिळवणं अधिक सुलभ करणं या मुद्द्यांवर भर देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, ग्रामीण विकास मंत्रालय, विधी संस्था आणि इतर संबंधित सहभागी होणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या अटी आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्याबाबत आपण घातलेल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही अशी स्पष्टोक्ती इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी केली आहे. उत्तर प्रदेशात दहशतवाद विरोधी पथकानं काल वाराणसीमध्ये केलेल्या कारवाईत झारखंडच्या बंदी घातलेल्या तृतीया प्रतिमा समिती या कट्टरपंथी संघटनेचा प्रमुख ब्रिजेश गंजू उर्फ गोपाळसिंह भोक्ता उर्फ सरदारजी चकमकीत ठार झाला. नेपाळमध्ये गेल्या 26 ऑगस्टला आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या सुमारे 6000 लोकांचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे. आतापर्यंत 1400 अधिक मृतदेह सापडले आहेत.
पूल आणि इतर सुविधांच्या पुनर्उभारणीचं काम सुरू असलं तरीही पुरामुळे जमलेला गाळ उपसण्यासाठी अद्याप काही महिने लागतील असा अंदाज तिथल्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं. त्या 46 वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, विविध केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि माध्यमातील अनेकांनी मेहता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 3 रौप्य पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एलावेलिन वलारिवन, विदर्शा विनोद आणि सोनम मस्कर यांनी रौप्य पदकं पटकावली. इलावेलिननं महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात आणखी एक रौप्य पदक जिंकलं, तर रुद्रांश, हिमांशू आणि पार्थ या त्रिकुटानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं. क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघानं बांगलादेशवर 114 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होईल. मार्शल आर्ट स्पर्धेत सुचिका तरियालनं महिलांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपलं पदक निश्चित केलं आहे. या स्पर्धेत मिश्र मार्शल आर्ट प्रकारात पदक निश्चित करणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. पुरुष आणि महिला हॉकी संघानं विजयासह सुरुवात केली. दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांवर मोठ्या गोल फरकानं विजय मिळवले. पुरुषांच्या अ गटाच्या सामन्यात भारतीय संघानं इंडोनेशियाचा 13-1 असा पराभव केला, तर महिला संघानं ब गटाच्या सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघ कझाकस्तानवर 3-0 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला संघानं इंडोनेशियाचा 3-0 आणि सिंगापूरचा 3-2 असा पराभव केला, तर पुरुष संघानं इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलावेनिल वलारिवनचं अभिनंदन केलं आहे. वलारिवनच्या उत्कृष्ट कामगिरीनं देशाचा सन्मान वाढवला आहे असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे, तर इलावेनिल वलारिवनचं दिवसातील हे दुसरं पदक असल्यामुळे हे पदक आणखी खास बनलं असल्याचं पंतप्रधानांनी शुभेच्छापर संदेशात म्हटलं आहे. हवामान विभागानं येत्या 2-3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्रासह छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हवामानविषयक परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार. भारत आणि जपानच्या वायुसेनेचा जोधपूरमध्ये संयुक्त हवाई सराव आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. नेमबाजी स्पर्धेत 3 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चाललीये खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झालीये. सो हरिया.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

तिरंदाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतीय संघानं रौप्य पदकांची कमाई केली. रुद्राक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशु ढिल्लन यांचा या संघात समावेश आहे. तसंच वैयक्तिक प्रकारात हिमांशुने 252.4 गुणांसह रौप्य पदक तर रुद्राक्षने 230.9 गुणांसह कांस्य पदक जिंकलं. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने महिला पारंपरिक 60 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाला अभिमान वाटला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी मिश्र मार्शल आर्ट्समध्ये पदक जिंकल्याबद्दल सुचिका तारियालचं अभिनंदन केलं आहे. या प्रकारातलं हे देशाचं पहिलं पदक असून हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचं मांडवीय यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या त्यांच्या हस्ते केवडिया इथल्या एकतानगर इथं 72वे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतील. त्यानंतर बुधवारी त्या महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या 75व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज नवी दिल्लीत नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाच्या 7व्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. भारतातली फार्माकोविजिलन्स म्हणजेच औषधांच्या दुष्परिणामांवर लक्ष ठेवणारी आत्मनिर्भरतेचं एक उत्कृष्ट उदाहरण ठरलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. देशात सध्या औषधांच्या दुष्परिणामांवर नोंद आणि देखरेख ठेवणारी 100+ केंद्रे कार्यरत असून ही यंत्रणा अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरापर्यंत विस्तारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर स्वतःहून कोणतीही औषधं घेऊ नये. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचं काटेकोर पालन करावं आणि औषधं घेतल्यानंतर अचानक किंवा अनपेक्षितपणे कोणताही दुष्परिणाम आढळल्यास त्याकडे मुळीच दुर्लक्ष न करण्याचं आवाहन अनुप्रिया पटेल यांनी यावेळी केलं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर न्यूयॉर्कमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या अधिवेशनातील सप्ताहासाठी भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या न्यूयॉर्क दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 22-28 सप्टेंबर दरम्यान वार्षिक उच्चस्तरीय महासभेतली सर्वसाधारण चर्चा होणार आहे. 26 सप्टेंबरला ते महासभेच्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करणार आहेत. विश्वास पुनर्स्थापित करणे, परिवर्तनाचं व्यवस्थापन आणि सर्वांसाठी परिणामकारक संयुक्त राष्ट्र ही 81व्या अधिवेशनाची यंदाची संकल्पना आहे. जागतिक अल्झायमर दिन आज पाळला जात आहे. हा आजार वाढत्या वयातील व्यक्तींच्या स्मरणशक्ती आणि विचार करण्याशी संबंधित आहे. या आजारासंबंधी विविध नवनवीन संशोधन सुरू असून सुरुवातीची लक्षणं प्रौढ वयातच रक्त तपासणीद्वारे ओळखता येतात असं नवीन संशोधनातून समोर आलं आहे. राज्यातल्या शासकीय भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी अपर मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत उच्चस्तरीय समिती आज छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांचा आढावा घेत आहे. शहरातल्या स्मार्ट सिटी कार्यालयात या समितीतल्या सदस्यांनी विद्यार्थी आणि संबंधित घटकांना भेटून त्यांची मतं जाणून घेतली आहेत. बीड जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातले 72 प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत तर 31 प्रकल्प पूर्णतः कोरडे पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या 164 प्रकल्पांपैकी तब्बल 103 प्रकल्पांमधला पाणीसाठा कमी झाला आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण आणि जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातल्या 164 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 17.87% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून लघु प्रकल्पांमध्ये अवघा 6.63% आहे तर गेवराई तालुक्यात 0% उपयुक्त साठा आहे. जिल्ह्यात यंदा आतापर्यंत 325 मिलीमीटर म्हणजे 46.48% पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यात काल रात्री एका शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली. लक्ष्मण इंगळे असं त्याचं नाव असून पावसाअभावी करपलेल्या पिकांमुळे मशागत, बियाणे आणि खतासाठी झालेला खर्चही निघणे अशक्य झाल्याने मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्ती, संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव साजरा करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महागणेशोत्सव या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:00

नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी. स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि

0: राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांसाठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल.
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे. साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 रोजी झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते. प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
0: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भरत पाराशर, आदिती चौधरी, दिनेश भट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. फार्माकोव्हिजिलन्स अर्थात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीच्या क्षेत्रातला गेल्या काही वर्षातला भारताचा प्रवास हा आत्मनिर्भरतेचं एक उल्लेखनीय उदाहरण ठरलं आहे, असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नॅशनल फॉर्म्युलरी ऑफ इंडियाच्या 7व्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. सध्या देशात औषधांच्या दुष्परिणामांवर देखरेख ठेवणारी 1100 जास्त केंद्र कार्यरत आहेत आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांइतकीच या केंद्रांची संख्या विस्तारण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं पटेल म्हणाल्या. जागतिक आरोग्य संघटनेकडे औषधांच्या दुष्परिणामांची माहिती पुरवण्याच्या बाबतीत भारतानं 2024 तुलनेत 123व्या क्रमांकावरून 8व्या क्रमांकावर झेप घेतल्याचंही पटेल यावेळी म्हणाल्या. नागरिकांनी स्वतःहून औषध घेणं टाळावं, तज्ज्ञांनी लिहून दिलेल्या औषधाच्या सूचनांचं पालन करावं आणि कोणत्याही औषधाचा अचानक आणि अनपेक्षित दुष्परिणाम दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, असं आवाहन पटेल यांनी केलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7000 कोटी रुपये खर्च करावे लागतील, असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे, असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा, असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी

स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचार साथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा IMEI क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशु धिल्लॉनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्यपदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशु, रुद्रांश आणि पार्थ मानेच्या चमूनं रौप्यपदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारचं सुचिका तरियालनं कांस्यपदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानो इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टियुद्धात भारताच्या सुमित कुंडूनं 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुंजोंग सिनसिरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेननं आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशानं वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत, ज्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान न्यूयॉर्कला जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या विधानांना विशेष महत्व दिलं जात आहे. दरम्यान आपल्या अटी अमेरिका मान्य करेपर्यंत ही सामुद्रधुनी खुली करण्यात येणार नाही असं इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिबाफ यांनी स्पष्ट केलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातला तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळांच्या 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचं क्षेत्र, तेलंगणा इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, गोवा आणि ईशान्येकडच्या राज्यांच्या काही तुरळक भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 7 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी. स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

म्हणजे असं बघा की आपले डोळे उघडले रे उघडले की एक शर्यत, त्याच्यामध्ये आपण भाग घेतो. मग सकाळी मुलांना शाळेत पाठवायचं असेल तर त्यांना शाळेत पाठवण्याची घाई, त्याकरता त्यांच्या डब्याची घाई. घरामध्ये ऑफिसला जे कोणी जाणार असतील त्यांच्यासाठी डबे बनवायची घाई, त्यानंतर मग बाकीच्या घरातल्या कामांची घाई. असं करता करता सगळी कामं निपटवताना संध्याकाळ कधी होते हे आपल्याला कळत सुद्धा नाही, आणि एव्हाना मात्र आपल्याला थकवा जाणवायला लागलेला असतो आणि कंटाळा सुद्धा आलेला असतो. असं वाटत असतं की कधी संपणार ही कामं आणि आपल्याला कधी एकदा मोकळा श्वास घ्यायला मिळणार, असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि म्हणून तज्ज्ञ मंडळी असं म्हणतायत की आपलं आयुष्य खरोखर खूपच सुंदर आहे, पण ते आपल्याला अधिक सुंदर करायचं असेल तर आपण काय करायचं? तर आपण या दिवसभरातल्या कामाच्या रगाड्यातून स्वतःसाठी अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं कमीत कमी काढायला हवीत. आता तुम्ही म्हणाल, समजा अर्धा तास स्वतःसाठी काढलाच तर काय करायचं या अर्ध्या तासामध्ये, त्याबद्दल बोलूया. पण त्याआधी ऐकूया हे मस्त गाणं.

तर मंडळी, असा सुखाचा वारा सुटलेला असतो. खरं तर सकाळी उगवणारा सूर्य जो असतो तो सुद्धा रोज आपल्याला वेगळ्या रंगात दिसू शकतो. आजूबाजूची हिरवळ, पक्ष्यांचा आवाज, पण ह्या गोष्टी ऐकायला आपल्याकडे मुळी वेळच नसतो. आणि म्हणूनच तज्ज्ञ मंडळी म्हणतायत की तणाव हलका करणाऱ्या या सगळ्या आनंददायी गोष्टी तुमच्या अवतीभोवती आहेत. अर्धा तास निवांत वेळ काढा, मस्तपैकी पाय पसरून बसा, मग त्यावेळेला तुमचं आवडतं एखादं गाणं ऐका, किंवा तुमची छोटीशी बाग जर तुम्ही केलेली असेल, किंवा तुमच्या जवळपास असलेली हिरवळ बघा, आजूबाजूचं निरीक्षण करा, शांतपणे विचार करा, आणि सर्वात प्रथम आभार व्यक्त करा की आजचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये आला आणि त्याची सुरुवात चांगली झाली, नेहमीसारखी झाली. असाच येणारा प्रत्येक दिवस आनंदात जाऊ दे अशी मनोमन प्रार्थना करा. जुनं गाणं ऐकण्याबद्दल मी सांगितलं, किंवा विरंगुळा म्हणून तुम्ही छोटीशी एखादी गोष्ट वाचू शकता, किंवा तुमच्याकडे असलेल्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या खजिन्याकडे एखादं लक्ष द्या, किंवा एखादी नजर टाका. म्हणजे काही जणांनी काही वस्तू जमवून ठेवलेल्या असतात, कोणी सुंदर पिसं जमवलेली असतात, कोणाकडे छानपैकी स्टॅम्प्सचं कलेक्शन असतं, कोणी रंगीबेरंगी छोटे छोटे वेगवेगळ्या आकाराचे दगड जमवलेले असतात, अशा खजिन्याकडे लक्ष द्या. कोणाला वाद्य वाजवता येत असेल तर एक 10 मिनिटं त्या वाद्याचा सराव करा, मग तुमचं मन खरोखर प्रसन्न होईल. आणि पुन्हा असा विचार करा की आज ह्या अर्ध्या तासात आपण काय केलं, आणि उद्यासुद्धा आपण असाच अर्धा तास आपल्याला देणार आहोत. मग आरशासमोर उभे रहा आणि छानपैकी हसा, म्हणजे तुमचा सगळा तणाव कुठल्या कुठे उडून जाईल आणि मग तुम्हाला खरंच बरं वाटेल. त्यावेळेला आता थोड्या वेळाने मला काय करायचं आहे, आज रात्रीच्या जेवणात काय करायचं बाई, उद्या काय करायचं, अशा चिंतांचा विचार करू नका. आणि खरोखर एखादी तुमच्या घरात जर अशी जागा असेल ना की जिथे असा खरोखर सुखाचा वारा येत असेल, तर त्या ठिकाणी हातपाय पसरून बसा, किंवा कोचावर टेकून बसा, किंवा मस्तपैकी गॅलरीमध्ये जर झोपाळा असेल तर त्या झोपाळ्यावर डोळे मिटून बसा, आणि एखादी डुलकीसुद्धा घेतली तरीही काहीही हरकत नाही. अशा छोट्याशा डुलकीला पॉवर नॅप असं म्हटलं जातं, आणि ही अशी छोटीशी डुलकीसुद्धा आपल्याला ताजं तवानं करते. आणि मग उरलेल्या कामांसाठी तुम्हाला प्रचंड उत्साह आणि प्रचंड ऊर्जा मिळते. त्यामुळे खरोखरच दिवसभरामध्ये कमीत कमी अर्धा तास स्वतःसाठी वेळ द्या, आणि मग तुम्हाला आठवतं की अरे आज खरंच हा ड्रेस काही चांगला दिसत नाहीये, तुम्ही स्वतःला न्याहाळता, तेव्हा मग तुम्हाला जाणवतं की चला जरा फ्रेश होऊया, तोंडावरून हात फिरवूया, कपडे बदलूया. हे सगळं केल्यामुळे तुमचं तुम्हालाच ताजंतवानं वाटतं, टवटवीत वाटतं. आणि मग आवडत असेल तर मस्तपैकी चहा किंवा कॉफी घ्या, तोपर्यंत तुम्हाला भरपूर सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि काम करण्याची क्षमता प्राप्त झालेली असेल. मग आनंदाने तुमची पावलं उरलेल्या कामांकडे वळतील.

चला दोस्तो हो बोलू काही हा कार्यक्रम आपण ऐकताय आणि आत्ता अर्धा तास स्वतःसाठी द्या हा उपाय तुम्ही खूप छान सांगितलात असे कितीतरी मेसेजेस आलेले आहेत. आता सगळ्यांची नावं वाचणं शक्य नाही पण मेसेजसाठी मात्र मनपूर्वक आभार. पण खरोखर असा आपण वेळ स्वतःला दिला ना तर नक्कीच आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपण पुन्हा आनंदाने आपलं आयुष्य जगू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की ज्या घरामध्ये छोटं बाळ असतं किंवा ज्या घरामध्ये नवीन बाळाचं आगमन व्हायचं असतं तिथे आईबाबा खरोखरच चिंतेत असतात. म्हणजे त्यांना बाळ यावंसं तर वाटत असतं पण त्यांना पुढे असं वाटत असतं की बाळाचं आगमन झाल्यानंतर या बाळाची जबाबदारी कशी घ्यायची, कारण आपल्या घरामध्ये मोठं असं माणूस कोणी नाही. तेव्हा तज्ज्ञ मंडळी म्हणतायत की ही भीती आधी मनातून काढून टाका आणि बाळाला फक्त आईच नको असते किंवा बाळाला सांभाळणं ही फक्त आईची जबाबदारी नसते तर ती जबाबदारी दोघांनीही घ्यायला हवी. आई आणि बाबांनी जर प्रयत्नपूर्वक बाळाचं संगोपन केलं, बाळाकडे लक्ष दिलं तर खरोखरच दोघांनाही मजा येईल आणि आईलाच मातृत्व अगदी चांगल्या पद्धतीने अनुभवता येईल. यासाठी काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्या कुठल्या आहेत आपण त्याबद्दल बोलूया. पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

तर मंडळी, आपण बघतो की बाळ ज्या वेळेला छोटं असतं त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी ह्या आईलाच हाताळाव्या लागतात. म्हणजे त्या काळामध्ये आईला स्तनपान करायचं असतं, तिला स्वतःला विश्रांती घ्यायची असते. त्या काळामध्ये बाळाचं रुटीन असं काही ठरलेलं नसतं, त्यामुळे रात्र कधी कधी बाळाबरोबर आईला जागावं लागतं. ते केव्हाही झोपतं, केव्हाही उठतं, केव्हाही त्याच्या शूशीच्या वेळा सुद्धा बदलत असतात. मग त्याची स्वच्छता करणं, म्हणजे काही वेळा असं होतं की आई झोपलेली असते आणि बाळाला शू किंवा शी होते. अशा वेळेला जर वडिलांनी पुढे होऊन ते काम केलं आणि बाळाची स्वच्छता केली तर झोपलेल्या आईला आपली झोप अर्धवट सोडून उठावं लागणार नाही. किंवा स्तनपान करून झाल्यानंतर बाबांनी बाळाला आपल्या खांद्यावर घेतलं आणि बाळाला ढेकर द्यायला लावली आणि त्यानंतर बाळाला झोपवलं तर आईला सुद्धा विश्रांती मिळेल आणि दोघं मिळून बाळाला मोठं केल्याचा आनंद अर्थातच दोघांनाही मिळेल, नाही का?

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1588 नियुक्त्यांची नोंदणी. सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीने वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरण, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मालमत्ता व्यवहारांचा

0: साठी सुरू केलेल्या रेरा कायद्याबद्दल.
1: वाढत्या शहरीकरणाबरोबरच बांधकाम व्यवसायानंही मोठी झेप घेतली आहे. या क्षेत्रात रोजगाराचं प्रमाणही मोठं आहे. साहजिकच त्यातल्या व्यवहारांमध्ये ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी तसंच बांधकाम उद्योगात गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक विशेष कायदा सरकारनं केला. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 संसदेत मंजूर झाला. 2017 त्याची अधिसूचना जारी झाली. त्यानुसार राज्यांमध्ये रेरा कायदे बनवण्यात आले. महाराष्ट्रात महारेराची स्थापना 8 मार्च 2017 झाली. नंतर दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही महारेराचं कार्यक्षेत्र लागू झालं. कायद्यानुसार रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण आणि अपिलीय न्यायाधिकरणाचीही स्थापना झाली. रेरा आल्यानंतर विकासकांना बांधकाम प्रकल्पांची माहिती प्रसिद्ध करणं आणि रेरामध्ये नोंदणी करणं बंधनकारक झालं. रिअल इस्टेट एजंटांचीही नोंदणी अनिवार्य झाली. रेरा न्यायाधिकरणामध्ये प्रकल्पांची तपासणी, मुदतवाढ, तक्रार निवारण, 60 दिवसात निवारण ही कामं होतात. त्याचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई केली जाते. घर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये हक्कांबाबत जागृती आवश्यक आहे. त्यानुसार सदनिका वाटप झाल्यानंतर 3 महिन्यात खरेदीदारांच्या संघटनेची स्थापना करणं बंधनकारक आहे. रेरा न्यायाधिकरण केवळ कायद्याच्या तरतुदीतली प्रकरणं हाताळत असल्यानं जलद गतीनं त्याचा निपटारा होतो. घर खरेदीसाठी ग्राहकांना प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळते. प्रकल्पाला विलंब झाल्यास किंवा फसवणूक झाल्यास ग्राहकांना कायद्याचं संरक्षण मिळतं. त्यामुळे मालमत्ता विकास आणि खरेदी विक्री व्यवहार सुरळीत व्हायला मदत झाली आहे.
0: दिल्ली उच्च न्यायालयात आज 7 न्यायाधीशांचा शपथविधी झाला. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या आता 50 झाली आहे. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी न्यायमूर्ती निवेदिता शर्मा, निशा सहाय सक्सेना, संजय शर्मा, भारत पराशर, अदिती चौधरी, दिनेश भट आणि अरुण भारद्वाज यांना आज पदाची शपथ दिली. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. हे काम प्राधिकरणाचं नसून स्थानिक प्रशासनानं करण्याची गरज आहे असं मेहता म्हणाले. विशेष पीठाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली. तसंच यात भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा अंतर्भाव करावा असंही ते म्हणाले. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 1,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, बॉश, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज, एशियन पेंट्स, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, सियॅट आणि थर्मॅक्स यांसारख्या नामांकित कंपन्या आणि संस्थांचा समावेश आहे. ऑटोमोबाईल उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यानं विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असलेल्या युवकांना त्यांच्या आवडीनुसार रोजगाराच्या संधी शोधता येतील असं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 29 सप्टेंबरपर्यंत नियुक्त्यांची संख्या 2,500 जास्त होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायबर फसवणुकीतला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. संचारसाथी पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःचं मोबाईल कनेक्शन नियमितपणे तपासून बघण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड घेणं, दूरसंचार ओळखपत्राचा गैरवापर किंवा आयएमईआय क्रमांकात फेरफार करणं हे शिक्षापात्र गुन्हे असून त्यासाठी 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 50,00,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 गुणांनी जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशू

ढिल्लोने रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलने कांस्य पदक पटकावलं. सांघिक प्रकारातही हिमांशू रुद्रांक्ष आणि पार्थ मानेच्या चमूने रौप्य पदक मिळवलं. मिश्र मार्शल आर्ट्स प्रकारात सुचिका तरियालने कांस्य पदक निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये सानू इथल्या स्टेडियमवर उद्या भारत विरुद्ध जपान हा सामना रंगणार आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताचा सामना श्रीलंकेबरोबर होईल. मुष्टीयुद्धात भारताच्या सुमित कुंडूने 70 किलो वजनी गटात थायलंडच्या बुंजोंग सिन्सेरीला हरवून विजयी सलामी दिली. बॅडमिंटनमध्ये आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेनने आपापले सामने जिंकले आहेत. टेबल टेनिसच्या सांघिक स्पर्धेत भारतीय महिलांनी पाकिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. जागतिक तेल बाजारात मानक असलेल्या ब्रेंट क्रूड तेलाचा दर आज 2.10% घसरून 101.69 डॉलर आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सध्या 600 अंकांच्या वाढीसह 75,000 झेपावतोय तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सुमारे 100 अंकांची वाढ नोंदवण्याची चिन्ह दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईत 6,436 गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळाच्या तर 6,127 घरगुती गणेशमूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. नांदेड जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. विष्णुपूर इथल्या काळेश्वर मंदिरात ही घटना काल दुपारी झाली. उमरी तालुक्यातल्या मंडळा गावात गृहरक्षक दलाचा एक जवान कामावरून परत चालला असताना त्याच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्यामुळे मरण पावला. दुसऱ्या दुचाकीवरचं दाम्पत्य गंभीररित्या जखमी झालं असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक डुला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. रोजगार महाकुंभासाठी आतापर्यंत 1,588 नियुक्त्यांची नोंदणी. सुमारे 72,000 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध. स्वतःच्या नावावरचं सिमकार्ड इतरांना देऊ नये तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा दूरसंचार विभागाचा इशारा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी आपण ऐकताय. दुपारचे 3:10 झालेली आहेत आणि सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आपली भेट झालेली आहे. सप्तरंगी साथ कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिक हो, पूर्वी आपल्याकडे असं होतं की तुळशीचं लग्न झालं की त्यानंतर लग्न सोहळे सुरू व्हायचे, म्हणजे लग्नांना सुरुवात व्हायची. पण आता मात्र लग्न ही वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी केली जातात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण वेडिंगचा सिनेमा या चित्रपटाची कथा ऐकणार आहोत. ही सुद्धा एका लग्नाचीच गोष्ट आहे, पण या लग्नाची गोष्ट मात्र अगदी लग्नापूर्वीपासून सुरू होते. म्हणजे या लग्नाचं प्री वेडिंग शूटिंग करायचं असं मुलीचे आईवडील आणि मुलाचे आईवडील ठरवतात आणि मग त्यामध्ये कशी कशी धमाल येते याविषयी आपण बोलणार आहोत. त्यामुळे आता आपण लगेचच सुरुवात करूया आजच्या आपल्या कार्यक्रमाला. वेडिंगचा सिनेमा असं या चित्रपटाचं नाव आहे. त्याच्यामध्ये श्रेयस तळपदे, भाऊ कदम, प्रवीण तरडे, मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, संकर्षण कराडे यासारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर परी तिची भूमिका साकार केलेली आहे रुचा इनामदार या अभिनेत्रीनी. आणि सासवडला राहणारा प्रकाश शंकर शहाणे म्हणजे या कार्यक्रमाचा हिरो पक्क्या, त्याचं नाव आहे शिवराज वायचळ. डॉक्टर अनघा प्रधान यांची भूमिका साकारलेली आहे अश्विनी काळसेकर यांनी, जी रुचा इनामदारची म्हणजे अर्थातच डॉक्टर परीप्रधानची आई दाखवलेली आहे. आणि परीप्रधानचे वडीलसुद्धा डॉक्टर आहेत, त्यांची भूमिका साकारलेली आहे सुनील बर्वे यांनी. त्यामुळे असा हा आगळा वेगळा चित्रपट आणि आगळी वेगळी प्रेमकहाणी, ज्या चित्रपटाचं नाव आहे वेडिंगचा सिनेमा.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण.
3: महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. बाप्पा स्पेशल रील बनवा, हिट व्हा, तुमच्यातल्या कलाकाराला लाभलंय बुद्धीचं आणि क्रिएटिव्हिटीचं वरदान. सो स्पर्धा रंगत चाललीय खेड्यापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर. अधिक माहिती मिळेल फिल्म सिटीच्या सोशल मीडियावर. अहो वाट कसली बघताय, स्पर्धा ऑलरेडी सुरू झाली आहे. सो हरी अप.

0: Sunny FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: तर रसिकहो, वेडिंगचा सिनेमा या चित्रपटाविषयी आपण बोलतोय. तर या चित्रपटाचा हिरो सासवडला राहणारा असतो आणि त्याचं सासवडमधलं सगळ्यात मोठं मोबाईलचं दुकान असतं. डॉक्टर परी एकदा त्याच्याकडे सिम कार्ड घ्यायला येते, जिने मुंबईमधून डॉक्टर

म्हणजे ती मुंबईतून डॉक्टर झालेली असते, पण इंटर्नशिप करण्यासाठी सासवडच्या हॉस्पिटलमध्ये ती येत असते. ती तिथे रक्तदानाच्या शिबिराचं पत्रक देऊन जाते. मग काय, पक्या सगळ्यांना रक्तदान करण्यासाठी गोळा करून त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. काहीतरी कारण काढून तो डॉक्टर परीला भेटायला जातो. हळूहळू त्यांची ओळख वाढते आणि भेटीगाठीही सुद्धा वाढतात. आणि मग शेवटी हा पक्या आज बोलेल उद्या बोलेल याची परी बराच वेळ वाट बघते. पण पक्या नेहमी तिच्याशी बोलायला जायचा आणि काहीतरी वेगळ्याच विषयावर बोलायचा. मूळ विषयावर तो तिच्याशी बोलायला घाबरायचा. हे जेव्हा परीच्या लक्षात येतं तेव्हा परीच एक दिवशी हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्याला सरळ विचारते की तू आता मला विचारणार आहेस का की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का? मी खूप वाट पाहिली, पण तू काही विचारत नाहीस, मग आता मीच तुला विचारते. मला तुझ्याशी लग्न करायला आवडेल, तुझं काय आहे? असा परीचा प्रश्न ऐकून खरं तर प्रकाशला त्याच्यावर काहीही उत्तर सुचत नाही. मग हळूहळू त्यांच्या गाठी भेटी वाढायला लागतात आणि मग दोघंही आपापल्या घरी ही गोष्ट सांगायची असं ठरवतात.

तर रसिकहो, वेडिंगचा सिनेमा या चित्रपटाची कथा आपण ऐकतोय. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे डॉक्टर परी तिच्या आई वडिलांना सांगते. डॉक्टर परीचे आई वडील दोघंही मुंबईतले अगदी निष्णात डॉक्टर असतात. त्यांना बाकी काहीही म्हणणं नसतं. प्रकाश साधा मुलगा आहे, त्याच्या घरातली माणसं खूप चांगली आहेत, फक्त सगळं आयुष्य ज्या मुलीचं मुंबईमध्ये गेलेलं आहे ती मुंबईची मुलगी सासवडसारख्या ठिकाणी जाऊन कशी राहणार याची थोडीशी काळजी जास्त करून परीच्या आईला वाटत असते, कारण ती स्वतः अतिशय उत्तम डॉक्टर असते. चित्रपटातलं त्यांचं नाव आहे अनघा प्रधान. त्यांना असं वाटत असतं की परी तिथे आनंदात राहील ना, सुखात राहील ना. आणि इकडे प्रकाशकडे तर काय, त्याच्या वडिलांना, त्याच्या वडिलांची भूमिका शिवाजी साटम यांनी साकारलेली आहे आणि आईची भूमिका साकारलेली आहे अलका कुबल यांनी. मोठ्या भावाची भूमिका संकर्षण कराडे यांनी साकारलेली आहे. प्रकाशच्या घरी आई वडील, मोठा भाऊ, वहिनी, त्यांचा मुलगा आणि त्याची बहीण, तिचे यजमान आणि त्यांचा मुलगा, असं मोठं कुटुंब. प्रकाशची आजीसुद्धा घरात असते. प्रकाशच्या वडिलांना घरामध्ये कोणीतरी डॉक्टर व्हावं अशी खूप इच्छा असते. ती इच्छा आपली सून पूर्ण करणार आहे याचा त्यांना खूप आनंद होतो. आणि त्यांनी सासवडमध्ये आपल्या सुनबाईंसाठी मोठं हॉस्पिटल बांधण्याचं ठरवलेलं असतं आणि त्या कामाला ते लगेच सुरुवातसुद्धा करतात. म्हणजेच काय, दोन्हीकडे काहीही विरोध नसतो. आणि मग परीला आपला प्री वेडिंग शूट करायचा असतो आणि तिला एक वेगळी मोठी आणि युनिक फिल्म करायची असते. यासाठी ती मुक्ता बर्वेकडे म्हणजे उर्वीकडे जाते. मुक्ता बर्वेच्या टीममध्ये भाऊ कदम तिचा सहकारी म्हणून काम करत असतो, कॅमेरामन म्हणून, आणि जांबुवंत जोशी हा त्यांचा कोरिओग्राफर असतो. रसिकहो, वेडिंगचा सिनेमा या चित्रपटाची कथा

आपण ऐकणारच आहोत. पण ठीक 3:30 वाजता आपण ऐकणार आहोत. आशियाई क्रीडा स्पर्धांचे अपडेट्स आणि त्यानंतर पुन्हा आपल्या चित्रपटाच्या कथेकडे आपण वळणार आहोत. त्याआधी ऐकूया हे गाणं.

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: Swali FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: तर रसिका हो, आशियाई क्रीडा स्पर्धांचे अपडेट्स आपण ऐकले आणि आता मात्र आपण पुन्हा वळणार आहोत वेडिंगचा सिनेमा सप्तरंगी साथ या कार्यक्रमाकडे. एकशे सात अंश एक मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी आपण ऐकताय. कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ आणि मी आहे आपल्यासोबत अर्चना दिनेश. आणि मी मगाशी सांगितलं तसं डॉक्टर परी तिचे आई वडील आणि अर्थात प्रकाशचे आई वडील खूप उत्साहाने प्री वेडिंग फिल्म तयार करण्यासाठी मुक्ता बर्वेची मदत घेतात. मुक्ता बर्वेचं चित्रपटातलं नाव उर्वी आहे. त्या चित्रपटामध्ये तिची एक टीम असते ज्याच्यामध्ये जांबुवंत हा त्यांचा कोरिओग्राफर असतो. डान्स बसवण्याचं काम त्याच्याकडे असतं आणि उर्वीला म्हणजेच मुक्ता बर्वेला मदत करण्यासाठी भाऊ कदम असतो. भाऊ कदमचं त्याच्या बायकोवर प्रेम असतं आणि मधून मधून त्याची बायको त्याला फोन करून तुम्ही जेवलात का, तुम्ही कसे आहात, तुम्ही जिथे उतरला आहात त्या घरातली माणसं कशी आहेत. त्यामुळे ही सगळी टीम या प्रकाशच्या घरी येऊन धडकते. अर्थातच त्याच्यामध्ये डॉक्टर परी असते. डॉक्टर परी उर्वी अर्थातच हा मदन म्हणजे भाऊ कदम आणि जांबुवंत जोशी ज्याला जम्बो असं म्हटलं जायचं तो जम्बोसुद्धा असतो. आणि या घरात म्हणजे प्रकाश शंकर शहाणेच्या घरामध्ये मगाशी मी सांगितलं तसं त्याचे आई वडील, त्याचा भाऊ, वहिनी, त्यांचा मुलगा, त्याबरोबरच त्यांचा एक फॅमिली फ्रेंड दाखवलेला आहे. त्याची भूमिका साकारलेली आहे प्रवीण तरडे यांनी. त्याचं चित्रपटातलं नाव आहे मॅक. मॅक प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना मदत करत असतो. आता डॉक्टर परी आणि अर्थातच प्रकाश यांना आगळं वेगळं शूटिंग करायचं असतं आणि म्हणून त्यांनी असं ठरवलेलं असतं की आपण काहीतरी छान करूया. उर्वी त्यांना काहीतरी कवितेच्या ओळी लिहून देते. त्या दोघांनाही खूप अलंकारिक वाटतात आणि धड त्या त्यांना वाचता सुद्धा येत नाहीत. मग ती दोघं असं ठर

होतात की आता काहीतरी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करूया, गिटार वाजवूया, धबधब्यामध्ये भिजूया. या सगळ्या गोष्टी करता करता एकमेकांच्या सोबतचे क्षण ते एन्जॉय करत असतात.

तर मंडळी, या चित्रपटातली उर्वी म्हणजे मुक्ता बर्वे सुद्धा एका मुलाच्या प्रेमात पडलेली असते. श्रेयस तळपदेनी तिच्या प्रियकराची भूमिका केली. तो सतत तिला लग्नाबद्दल विचारत असतो, पण ती म्हणत असते की नाही, मला आता लग्न नाहीच करायचं आहे, मला करिअर करायचं आहे आणि मला वेगळी फिल्म करायची आणि या क्षेत्रामध्ये मला काहीतरी करून दाखवायचे. त्याचप्रमाणे डॉक्टर परीची आई सुद्धा करिअरच्या मागे नुसती धावत असते. आणि मग आता मात्र गाडीमध्ये उर्वी रॅपिड फायर घेते आणि दोघांना प्रश्न विचारते, म्हणजे लग्नानंतर तुम्हाला काय करायला आवडेल, तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटलात, पहिल्यांदा कोणी कोणाला विचारलं, या सगळ्या गोड प्रश्नांची उत्तरं ते दोघंही छान देतात. आणि मग ती विचारते, आता डोळे बंद करा हं, शेवटचा प्रश्न. डोळे बंद केल्यावर, डोळे मिटल्यावर लग्नानंतर तुम्ही स्वतःला कुठे बघताय? त्यावरती पक्या म्हणतो, मला तर माझं सासवडचं घर दिसतंय. आणि परी मात्र म्हणते, मला मुंबई दिसतेय. तिच्या या उत्तरावरनं पक्याला असं वाटतं की परीला काही आपल्या सासवडला येऊन राहायचं नाहीये, तर तिला मुंबईतच तिचं करिअर करायचंय. त्या क्षणी तो नाराज होतो आणि मग त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हायला सुरुवात होते. इकडे मुक्ता बर्वेला सुद्धा कळत नसतं की आता आपण लग्न करायचं का काय करायचं, तिचाही गोंधळ असतो. आणि परीला मात्र कळत नाही की बाकी इतके दिवस आपल्या मागे मागे फिरणारा, आपल्यावर खूप प्रेम करणारा हा प्रकाश आता आपल्याशी असा तुटकपणे का वागतोय. त्यामुळे ती सुद्धा कमालीची गोंधळलेली असते. आणि मग इथे उर्वीला मात्र आपलं काम करायचं असतंच, म्हणून उर्वी परीच्या आईचा बाईट घेते. परीच्या आईला मात्र, आपण खूप यश मिळवलं, आपलं मोठं हॉस्पिटल आहे, परीचे वडील पण डॉक्टर आहेत, या सगळ्याचा जितका अभिमान वाटत असतो तितकंच परीबद्दल तिला खूप काळजी वाटत असते. ती म्हणते, परी बाळा, तुझ्या अनेक गोष्टींमध्ये माझ्या करिअरपायी मी येऊ शकले नाही, तुझ्याबरोबर कायम तुझे वडील होते आणि बघता बघता तू मोठी झालीस आणि आता भुरकं उडून तू सासवडला निघून जाणार बाळा, तुला मी खूप मिस करीन ग. असं म्हणता म्हणता परीच्या आईला हुंका दाटून येतो आणि पुढे ती काही बोलू शकत नाही. आणि त्यावेळेला तिच्या वडिलांना आईला परीबद्दल किती काळजी वाटते ते समजतं. ते तिचा हात हातात घेतात आणि म्हणतात की मला असं वाटायचं की तुला फक्त तुझ्या करिअरचीच काळजी. त्यावर डोळे पुसून डॉक्टर अनघा प्रधान म्हणजे अश्विनी काळसेकर म्हणतात की याआधीही मी जेव्हा करिअर करिअर करत होते तेव्हा मला का थांबवलं नाहीस, आणि तुला आठवतंय तू पूर्वी माझ्यावर कविता करायचास. त्यावर सुनील बर्वे असं म्हणतो की अगं, कविता मी आजही केली आहे तुझ्यावर, पण तुला ऐकायला कुठे वेळ आहे. मग सुनील बर्वे परीच्या आईला एक सुंदर कविता ऐकवतात. ती कविता ऐकत दोघांना एकत्र आलेलं बघून, आनंदाने रमलेलं बघून परीला खूप बरं वाटतं. ती धावतच बाहेर येते आणि उर्वीला घट्ट मिठी मारते. मुक्ता बर्वे म्हणते, अगं काय झालं? नाही, काल तू जो मला प्रश्न विचारला होतास गाडीमध्ये, त्यामुळे आमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता खरा, पण आज मात्र माझे आई बाबा एकत्र आले, कारण माझ्या लग्नानंतर त्यांचं काय होईल, ते एकत्र राहतील का नुसते भांडतच बसतील, अशी मला काळजी वाटत होती ग उर्वी, पण तुझ्यामुळे. मला माहिती नाही तू आज त्यांचे बाईट्स घेताना त्यांना काय प्रश्न विचारलेस, पण ते दोघंही आनंदात आहेत.

एकत्र आलेत आणि उर्वीसुद्धा वेगवेगळ्या माणसांना भेटते. खास करून ती जेव्हा अलका कुबलला म्हणजे प्रकाशच्या आईला भेटते तेव्हा तिला असं जाणवतं की त्यासुद्धा अतिशय हुशार असतात पण तरीसुद्धा करिअरच्या मागे न लागता घरामध्ये त्यांनी खूप मोठी भूमिका केलेली असते. घरातल्या कंपनीच्या त्याही मॅनेजर असतात. मोठा मुलगा, त्याची बायको, त्यांच्या सासूबाई, त्यांचा सतत कामामध्ये घडलेला नवरा आणि त्यांचं लाडकं बाळ म्हणजे हा पक्या इतक्या जणांना त्या अगदी प्रेमाने सांभाळत असतात. त्यांच्यामध्येही वाद होत असतात, गैरसमज होत असतात पण ते दूर करण्याचं काम खंबीरपणे पक्याची आई करत असते. मुक्ता बर्वेला आता असं जाणवायला लागतं उर्वीला की फक्त करिअरच्या मागे जर आपण लागलो तर आपले नातेसंबंध कुठेतरी दुरावतात. आता उर्वीला सुद्धा कळलेलं असतं की नातेसंबंधसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात जितकं महत्त्वाचं आपलं करिअर असतं. त्यानंतर पुण्यामध्ये दागिने खरेदी करायला मंडळी पुन्हा एकत्र येतात आणि त्या दुकानामध्ये परीसाठी एक एंगेजमेंट रिंग प्रकाश घेतो आणि तिला सांगतो की मी आता ठरवलं आहे की मी तुझ्याशीच लग्न करीन. तू मला जिथे चल म्हणशील, जिथे राहा म्हणशील तिथे मी तुझ्याबरोबर येईन. सुरुवातीला काय होईल, कदाचित तू मला मुंबईत घेऊन गेलीस तर माझे आई वडील माझ्यावर रागावतील, दादा बहिणी रागावतील पण नंतर ते समजून घेतीलच आपल्याला कारण त्यांचं माझ्यावर खरं प्रेम आहे. परी म्हणते, वा आता मी सुद्धा तुला एक वचन देते की मी सुद्धा सासवडलाच राहणार आणि सगळ्यांच्या बरोबर राहणार आणि माझ्यासाठी तुझ्या वडिलांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते साकार करणार.

सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण स्टोरी ऐकतो आहोत, चित्रपटाची कथा ऐकत आहोत. आणि आता खरं म्हणजे ही स्वप्नातली वाट संपली की काय असं दोघांनाही वाटत असतं, पण परीसुद्धा सगळ्यांसमोर सांगते की ती सासवडलाच राहणार आणि तिथेच हॉस्पिटल मोठं करणार आणि या ग्रामीण भागातल्या लोकांची सेवा करणार. हे ऐकल्यावर काय आनंदी आनंदच होतो. आणि तुम्हाला आता कळलंच असेल रसिका हो की आता आपण आलेलो आहोत चित्रपटाच्या शेवटाकडे. आणि मग मोठ्या दणक्यामध्ये त्यांचं लग्न होतं. तोपर्यंत उर्वीनी जे काम केलेलं असतं त्या चित्रपटातल्या कामासाठी तिला पुरस्कार मिळतो, सगळे तिचंही कौतुक करतात. आणि मग शेवटी तिला भेटायला येतो तो तिचा प्रियकर, ज्याची भूमिका साकारलेली आहे श्रेयस तळपदे यांनी. त्यावेळेला मदन तिला विचारतो की आता तरी तू त्याला भेटणार आहेस का, आणि आता तरी त्याच्याबरोबर लग्न करायला तुझा होकार आहे का. आता मात्र उर्वीला समजलेलं असतं की करिअर बरोबर नातेसंबंध सुद्धा महत्त्वाचे असतात, आणि करिअर करताना जर नातेसंबंध जपलेले असतील तर करिअर सुद्धा फुलतं आणि बहरतं. आणि मग ती श्रेयस तळपदेला लग्नासाठी होकार देते आणि चित्रपटाचा शेवट आनंदी आनंदाचाच होतो. पण रसिका हो, खरं तर हा चित्रपट हल्लीच्या युवा पिढीने बघण्यासारखा आहे, कारण अनेकदा करिअरच्या मागे धावताना आपली आपुलकी तुटते की काय, नातेसंबंध तुटतायत की काय, अशी भीती या पिढीला कुठेतरी वाटत असते. हा चित्रपट बघितल्यानंतर त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे खरोखरच आजच्या तरुण पिढीने सुद्धा पाहावा असा हा चित्रपट आहे. चित्रपटाचं नाव आपल्याला सगळ्यांनाच माहिती होतं, चित्रपटाचं नाव होतं वेडिंगचा सिनेमा.

न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आपण ऐकताय. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या. सायबर फसवणुकीला दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं दूरसंचार विभागाने नागरिकांना सतर्क केलं आहे. नागरिकांनी स्वतःच्या नावावरचं सिम कार्ड इतरांना देऊ नये, तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड मिळवण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन विभागानं केलं आहे. गणेशोत्सवाच्या 7व्या दिवशी काल मुंबईमध्ये 6436 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं. यात 99 सार्वजनिक मंडळांच्या 6127 घरगुती गणेश मूर्तींचा आणि 210 ज्येष्ठा गौरींचा समावेश होता अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 गुणांनी जिंकून भारताच्या पुरुष संघांनी आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशू धिल्लॉनी रौप्य तर रुद्राक्ष पाटीलनी कांस्य पदक पटकावलं. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 564 अंकांची वधारणा होऊन तो 74,859 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 68 अंकांची किरकोळ वाढ होऊन दिवसअखेर तो 23,414 अंकांवर बंद झाला. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. आज रुपयांचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 इतकं राहिलं. ठळक बातम्या संपल्या.

न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. रसिक हो, आपण ऐकताय सांजेच्या पारी. कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिक हो, रोजच्या धकाधकीच्या कंटाळवाण्या रुटीनपासून कुठेतरी दूर जाऊन चार निवांत क्षण अनुभवावे, मनशांती मिळवावी आणि थोडीशी भक्तीही करावी. जेन झीच्या भाषेत सांगायचं झालं तर रिफ्रेश होऊन स्वतःला रिचार्ज करून नवीन टास्क करायला रेडी व्हावं. हे सगळं जर आपल्याला अनुभवायचं असेल ना, तर आपल्याला जायला हवं सुंदर निसर्गरम्य अशा हरिहरेश्वरला.

तर रसिकहो, सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये आज आपण हरिहरेश्वर या ठिकाणाविषयी बोलतोय. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये वसलेलं एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यटन क्षेत्र म्हणून हरिहरेश्वर ओळखलं जातं. दक्षिण काशी असा सुद्धा हरिहरेश्वरचा उल्लेख केला जातो. पण मंडळी, आपण हरिहरेश्वर हरिहरेश्वर असं जरी म्हणत असलो ना, तरी गावाच्या परिसरातले जे स्थानिक लोक आहेत ते याचा उल्लेख हरेश्वर गाव असंच करतात. तर हे हरेश्वर गाव हरिहरेश्वर, हर्षिनाचल आणि पुष्पगिरी या तीन टेकड्यांनी आणि अरबी समुद्रांनी वेढलेलं असं आहे. मुंबई गोवा महामार्गावरून हिरवा निसर्ग, वळणावळणाचे रस्ते, डोंगरातून कोसळणारे धबधबे, अचानक येणारा पाऊस आणि मध्येच डोकावणारं ऊन. पावसाळा सुरू झाला की हा निसर्गरम्य आणि सुखद असा प्रवास आहे.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण हरिहरेश्वर या पर्यटन स्थळाविषयी तीर्थक्षेत्राविषयी बोलत आहोत. मुंबई ते हरेश्वर हे अंतर 210 किलोमीटरचं आहे, तर पुणे हरेश्वर सुमारे 170 ते 180 किलोमीटरचा प्रवास. आणि मी म्हटलं तसं वाटेमध्ये थांबत थांबत सुद्धा आपण मुंबईहून तिथे जाऊ शकतो. आणि मग आपल्याला जांभूळपाडा, त्याचप्रमाणे पाली या रस्त्यांनी वाकणवरनं पुढे जाऊन माणगाव, त्यानंतर त्याआधी इंदापूर माणगाव, आणि मग माणगाववरून हरेश्वरसाठी एक वेगळा फाटा आहे. आणि मी सांगितलं तसं ही वाट खरोखरच निसर्गरम्य आहे. आपण कुठल्याही दिशेला बघितलं पावसाळ्यामध्ये तरी हिरवेगार डोंगर, त्यामधून वाहणारे

सुंदर झरे आणि सुखद येणारा वारा असा निसर्गरम्य प्रवास करत करत आपण हरेश्वर फाट्यापर्यंत आणि त्यानंतर हरेश्वरला कधी येऊन पोचतो हे आपल्याला कळत सुद्धा नाही.

सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि हरिहरेश्वर या ठिकाणी आपल्यापैकी अनेक मंडळी गेलेली आहेत आणि त्यांनी मेसेजमध्ये मला तसं कळवलेलं आहे. आणि या सुंदर सुंदर गाण्यांबरोबर तुमच्यासोबत ही हरेश्वरची ट्रिप करताना खूप मज्जा येते असंही अनेकांनी लिहिलेलं आहे. तर रसिक हो, हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे असं मी मगाशी आपल्याला म्हटलंच. त्याचप्रमाणे अनेक लोक तिथे येतात आणि कशासाठी येतात तर आपल्याला माहिती आहे तिथलं जे मुख्य मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश पार्वती यांचा समावेश आहे आणि त्यामुळे त्या मंदिरामध्ये सहकुटुंब पूजनाचा आनंद घेता येतो. म्हणजे आपल्याला माहिती असेल की बाकीच्या ठिकाणी जिथे शंकराचं मंदिर असतं त्या ठिकाणी सहसा गाभाऱ्यामध्ये बायकांना प्रवेश मिळत नाही, पण इथे मात्र आपण सहकुटुंब म्हणजे नवरा बायकोना जोडीनी इथे पूजा करता येते. आता प्रत्येक ठिकाणची काहीतरी प्रथा असते. हरेश्वरला गेल्यावर पहिल्यांदा ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वतीचं दर्शन आपण घ्यायचं नाही, तर तिथली पद्धत अशी आहे की तिथे शेजारीच काळभैरवाचं मंदिर आहे. तिथे गेल्यावर पहिल्यांदा काळभैरव आणि आई योगेश्वरी यांचं दर्शन घ्यायचं आणि मग मुख्य मंदिरामध्ये येऊन ब्रह्मा विष्णू महेश पार्वती यांचं दर्शन घ्यायचं आणि मग पुन्हा जाऊन काळभैरवाचं दर्शन घेतल्यानंतर तुमचं दर्शन पूर्ण होतं असं तिथे मानलं जातं. आणि विशेष म्हणजे पहिल्या वेळेला जो पर्यटक किंवा जे भाविक तिथे जातात त्यांना तिथली स्थानिक मंडळी याबद्दलची माहिती देतात की आधी काळभैरवाचं दर्शन घ्या आणि मग ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं दर्शन घ्या.

तर रसिकहो, ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती यांचं दर्शन घेतल्यावर खरोखर आपलं मन शांत होतं. मंदिराचा परिसर अत्यंत मनोहारी आहे आणि या मंदिर परिसरामध्ये ठराविक अशी निवडक दुकानं आहेत जिथे पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे बिल्वपत्र असतील, बेलाची पानं किंवा दूध, पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची दुकानं तिथे आहेत. त्याचप्रमाणे हळदी, कुंकू, अक्षता या सगळ्या गोष्टी आपल्याला मंदिराच्या परिसरामध्येच मिळतात. आणि काळभैरवाच्या मंदिरामध्ये काळभैरव आणि योगेश्वरी देवी स्थित आहेत. श्रावण महिन्यामध्ये खास करून श्रावण सोमवारी अनेक भक्त मंडळी हरिहरेश्वरला जातात आणि ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती यांचं मनोभावे पूजन करतात.

सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये हरिहरेश्वरबद्दल मी आपल्याला माहिती सांगते आहे. आपल्यापैकी अनेक जण तिथे जाऊन आलेले आहेत आणि ज्यांनी अजून हरिहरेश्वर बघितलेलं नाही त्यांचीसुद्धा हरिहरेश्वर बघण्याची उत्सुकता वाढलेली आहे असं मेसेज करून अनेक अनेक जणांनी मला कळवलेलं आहे. नावांची यादी खूपच मोठी आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही. या सगळ्यांचे मनापासून आभार मात्र मानते. आणि हरिहरेश्वर बद्दल आपण असंच पुढे बोलत राहणार आहोत, ऐकत राहणार आहोत. ठीक 4:30 वाजता आशियाई क्रीडा स्पर्धेचे हायलाइट्स आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर सांजेच्या पारी कार्यक्रम पुन्हा सुरू होणार आहे. तेव्हा तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि गेलात तरी ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: Swahili FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: तर रसिक हो, आशियाई क्रीडा स्पर्धेचे हायलाइट्स आपण नुकतेच ऐकले. आता पुन्हा सांजेच्या पारी कार्यक्रमामध्ये मी अर्चना दिनेश सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि रुटीनपासून आता आपण दूर गेलेलो आहोत हरिहरेश्वर या ठिकाणी. आता हरिहरेश्वरची जी प्रदक्षिणा आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. आणि ही प्रदक्षिणा तिन्ही डोंगर, ज्या तिन्ही डोंगरांचा मी उल्लेख केला त्या डोंगरांच्या मधून त्याचप्रमाणे समुद्रावरून सुद्धा ही प्रदक्षिणा करावी लागते. पण ही प्रदक्षिणा पावसाळ्यामध्ये मात्र बंद ठेवली जाते, कारण समुद्र खवळलेला असतो आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये या मंदिराची प्रदक्षिणा बंद असते. पण इतर वेळी जर तुम्ही गेलात तर ही प्रदक्षिणा तुम्हाला करता येते आणि पुन्हा एकदा या डोंगरांच्या कुशीत आणि समुद्राच्या सान्निध्यात वसलेलं निसर्गरम्य हरिहरेश्वर पाहता येतं.

0: علينا كده.
1: न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी आपण ऐकताय. कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी आणि मी आहे आपल्यासोबत अर्चना दिनेश. तर रसिक हो, हरिहरेश्वरला श्रावण महिन्यामध्ये काळभैरव जयंती, त्रिपुरी पौर्णिमा आणि आणखीही काही महत्त्वाचे सण उत्सव असतात. त्यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी असते.

रसिकहो, हरिहरेश्वर जसं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे तसंच पर्यटनासाठी सुद्धा अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. हरिहरेश्वर पासून अनेक ठिकाणं आहेत जी बघण्यासारखी आणि मी मगाशी म्हटलं तसं आपले निवांत क्षण घालवण्यासाठी अगदी जवळजवळ आहेत. मुख्य हरिहरेश्वरलाच सुंदर असा समुद्रकिनारा, स्वच्छ विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला आहे जिथे कुठल्याही फेरीवाल्यांची वर्दळ असत नाही. तुम्ही शांतपणे जाऊन समुद्राच्या लाटांचं दर्शन घेऊ शकता, सूर्योदय सूर्यास्त पाहू शकता आणि मी म्हटलं तसं डोंगराच्या कुशीत वसलेल्या हरिहरेश्वर गावाचं खरं रूप या समुद्राच्या सान्निध्यामध्ये पर्यटकांना अनुभवता येतं.

तर रसिका हो, जसा हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा सुंदर आहे त्याचप्रमाणे श्रीवर्धनचा समुद्रकिनारा, दिवेआगरचा समुद्र, तिथला सोन्याचा गणपती, बाग मांडला इथे सुद्धा छोटंसं बंदर आहे आणि तिथे बोटीतून नौकाविहार करता येतो. बाणकोटचा किल्ला, दिघी बंदर, केळशी इथला कड्यावरचा गणपती, अशी बरीच छोटी छोटी पर्यटन स्थळं आहेत जिथे हरिहरेश्वरपासून आपण जाऊन भेट देऊन पुन्हा हरिहरेश्वरला परत येऊ शकतो, किंवा श्रीवर्धन, दिवेआगर इथे सुद्धा पर्यटकांना राहण्याची सोय आहे. त्यामुळे हरेश्वर परिसरामध्ये मी म्हटलं तसं श्रीवर्धनचा समुद्रकिनारा, दिवेआगरचा सुंदर समुद्रकिनारा, अरवीचा समुद्रकिनारा, बाग मांडला, बाणकोटचा किल्ला, दिघी बंदर आणि केळशीचा कड्यावरचा गणपती, अशी अनेक पर्यटन स्थळं, छोटी छोटी ठिकाणं बघण्यासारखी आहेत. आणि म्हणून दर्शन झाल्यावर पर्यटक वेळेप्रमाणे या पर्यटन स्थळांना अवश्य भेट देतात आणि मग प्रसन्न मनानी पुन्हा एकदा आपल्या परतीच्या प्रवासाला लागतात. तर रसिका हो, ही हरिहरेश्वरची रंजक सफर तुम्हाला नक्की आवडली असेल आणि बऱ्याच लोकांनी आम्ही हरिहरेश्वरला जाऊन आलो आहे असं कळवलेलं आहे आणि ज्यांनी अजून तिथे ज्यांचं जाणं झालेलं नाही त्यांनीसुद्धा तिथे जाऊन हरेश्वर बघण्याची उत्सुकता आम्हाला वाटते आणि हे सगळं वर्णन ऐकून आम्ही नक्की शक्य होईल तेव्हा तिथे जाऊ असं कळवलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी दूरध्वनी किंवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कार्यक्रम आवडल्याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. रसिकहो, आपल्याला माहिती आहे की सकाळी 5 वाजल्यापासून रेनबो वाहिनीचे कार्यक्रम सुरू होतात, तेव्हा उद्या सकाळी विविध रंगी कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहे आरजे प्रणय आणि गोल्ड वाहिनीचे विविध रंगी कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येणार आहे आरजे सुवर्णा. तेव्हा उद्या दोन्ही कार्यक्रमांचा अवश्य आस्वाद घ्या. आता मात्र हरिहरेश्वरबद्दल किंवा आजूबाजूच्या पर्यटन स्थळांबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे, पण आपल्याला कुठेतरी थांबायलाच हवं.

तेव्हा आता एका सुंदर गाण्यामधून मी अर्चना दिनेश आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत अर्चना दिनेशचा नमस्कार आणि 5 वाजता प्रसारित केल्या जातील ठळक बातम्या.

नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे वस्त्र प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1588 नियोक्त्यांनी नोंदणी केली असून त्यांच्या माध्यमातून 71,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाली आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. कबड्डीमध्ये जपानबरोबरचा सामना 49-24 जिंकून भारताच्या पुरुष संघानं आज विजयी सलामी दिली. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफल गटात हिमांशु धिल्लॉनं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. परकीय चलन बाजारात आज रुपयाचा भाव 24 पैशांनी वधारला. कच्च्या तेलाच्या दरवाढीला बसलेला लगाम आणि शेअर बाजारातला सकारात्मक कल यामुळे आज रुपयाचं विनिमय मूल्य प्रति डॉलर 95.72 रुपये इतकं राहिलं. मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्समध्ये 564 अंकांची वाढ झाली आणि तो 74,859 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 68 अंकांची वाढ नोंदवत 23,414 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रादेशिक मराठी बातम्या
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यासाठी जागतिक कार्यबल गतिशीलता धोरण जाहीर। भारताचे 28 देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार। भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार। 29 सप्टेंबर रोजी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभला आतापर्यंत 1588 नियोक्त्यांची नोंदणी। आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे 23 सप्टेंबरपासून विदर्भात पावसाचा जोर वाढणार। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रातील युवक युवतींना आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करून प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावेत, तसंच सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करावी असे निर्देश त्यांनी दिले। मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवर परिषदेत महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतिशीलता धोरण 2026 जाहीर करण्यात आलं। भारतानं 28 देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार केले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। डिजिटल इंडिया भाषिणी, मित्रा आणि महिमा यांच्यात भाषा प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार करण्यात आला। या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचं मोफत प्रशिक्षण मिळणार आहे। भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही। येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातल्या व्यापार दुपटीनं वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। या करारामुळे वस्त्र, प्रावरण, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं ते म्हणाले। तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही। व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर देण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत स्वच्छ भारत अभियानाबद्दल।
2: 2014 सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशननं स्वच्छतेचा विषय केवळ सार्वजनिक आरोग्यापुरता मर्यादित न ठेवता त्याचं रुपांतर देशव्यापी जनआंदोलनात केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता, सन्मान आणि वर्तनातील बदल यांना या अभियानाच्या केंद्रस्थानी आणलं। या अभियानांतर्गत देशभरात 12 कोटींहून अधिक घरगुती शौचालयांची उभारणी करण्यात आली। स्वच्छ भारत मिशनचा परिणाम केवळ शौचालय उभारणीपुरता मर्यादित राहिला नाही। 2024 एका अभ्यासानुसार शौचालयांची अधिक व्याप्ती असलेल्या जिल्ह्यांमध्ये अर्भक आणि 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यूदरात लक्षणीय घट आढळून आली आणि स्वच्छतेच्या सवयींमुळे दरवर्षी सुमारे 70,000 अर्भकांची मृत्यू टाळण्यास देखील मदत झाली। स्वच्छ सर्वेक्षणामुळे या अभियानाला स्पर्धात्मक रूप मिळालं। 2 ऑक्टोबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः झाडू हाती घेत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। त्यानंतर त्यांनी 9 प्रमुख व्यक्तींना या चळवळीत सहभागी होण्याचं आवाहन केलं। या उपक्रमातून सेवाभावाची साखळी निर्माण झाली आणि स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलनाचं व्यापक स्वरूप मिळालं।
1: दरम्यान स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत आज अंबाझरी जैवविविधता उद्यान इथं आकाशवाणी नागपूरच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राहून स्वच्छता मोहीम राबवली। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव इथल्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिटमध्ये सेवा संकल्प अभियानाअंतर्गत उद्यापासून डेंग्यू, चिकनगुनिया आणि स्क्रब टायफससाठी एलिझा चाचणी सुरू होत आहे। या सुविधेमुळे तालुक्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवर मोफत तपासणीचा लाभ मिळणार असून संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचं आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद चव्हाण यांनी केलंय। वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत शाळा आणि अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्य तपासणीत 19 मुलांच्या हृदयात गंभीर दोष आढळले। जिल्हा रुग्णालयातील विशेष 2D इको शिबिरानंतर या मुलांना सेवा संकल्प अभियानाअंतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना करण्यात आलं। आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून भायखळा इथल्या बालाजी रुग्णालयात या शस्त्रक्रिया होणार आहे। केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत 11व्या आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमांची माहिती दिली। आयुर्वेद दिनाचा मुख्य सोहळा 23 सप्टेंबरला नागपूर इथं सुरेश भट सभागृह इथं उद्याच्या निरोगी जीवनासाठी आयुर्वेद या संकल्पनेवर आयोजित केला जाणार आहे। प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, योग्य आहार, निरोगी जीवनशैली आणि मानसिक संतुलनाचं महत्व मंत्री जाधव यांनी यावेळी अधोरेखित केलं आणि आयुर्वेदाविषयी अचूक आणि पुराव्यावर आधारित माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. येत्या 29 तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 1588 नियोक्त्यांची नोंदणी झाली असून त्यांच्या माध्यमातून 71,939 प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या. रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुप, एलआयसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ऍक्सिस बँक, मारुती सुझुकी, बॉश यासारख्या नामांकित कंपन्या आणि संस्थांचा सहभाग आहे. ऑटोमोबाईल उत्पादन, बँकिंग, वित्तीय सेवा, आयटी, शिक्षण, आरोग्य, लॉजिस्टिक्स आणि इतर विविध क्षेत्रातील कंपन्यांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यानं विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्य असलेल्या युवकांना त्यांच्या आवडीनुसार रोजगाराच्या संधी शोधता येतील असं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. 29 सप्टेंबरपर्यंत नियोक्त्यांची संख्या 2,500 जास्त होण्याची अपेक्षा आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आणि बुलडाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आज मलकापूर आणि मोताळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीच्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी मोताळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मंत्री सावकारे यांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान सोशल मीडियावर सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बनावट याद्या फिरत असून राज्य शासनाकडून अशा प्रकारच्या कोणत्याही याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं. अमरावती जिल्ह्यातील 8 तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याची सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवरील माहिती असत्य आणि दिशाभूल करणारी असल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलंय. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पर्जन्यमान, पीक स्थिती आणि विविध निर्देशांकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असून अंतिम निर्णय राज्य शासन घेणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी, ग्रामविकास, नगरविकास, भूमी अभिलेख, महावितरण, पशुसंवर्धन, जलसंपदा आणि जलसंधारण या विभागातील सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी मुंबई इथं केली. दुष्काळ निवारणासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगत सरकार मदत देण्यास विलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीजातींमध्ये संघर्ष निर्माण करणं हे भाजपाचं धोरण असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवलाय. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे 23 सप्टेंबरपासून विदर्भात मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 सप्टेंबर रोजी विदर्भात मुसळधार तर 24 आणि 25 सप्टेंबर रोजी काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 26 सप्टेंबरलाही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलाय. या काळात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. याबाबत नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी अधिक माहिती दिली आहे.
4: वर्तमान में जो है एक वेलमार्क लो प्रेशर सिस्टम जो है वेस्ट सेंट्रल और एडजोइनिंग ईस्ट सेंट्रल बे ऑफ बंगाल, बंगाल की खाड़ी में एक सिस्टम बन रहा है और वो जो है फर्दर जब इंटेंसिफाइड होते हुए उसके प्रभाव से हम देखेंगे कि विदर्भ के पूर्वी भागों को 23 तारीख के बाद से एक अच्छी बारिश और जिसमें हम देखेंगे कि मध्यम से भारी बारिश साथ साथ कुछ कुछ स्थानों पर जो अति भारी बारिश होने की संभावना बन रही है और जो वेदर स्पेल से लगभग 3-4 डेज का चलने वाला है और अधिकतम तापमान में जो है काफी गिरावट देखने को मिलेगी. अधिकतम तापमान जो है 3-5 डिग्री तक घट सकते हैं विदर्भ के अधिकांश भागों में और जो वर्षा का जो इंटेंसिटी है वो वेरी हैवी रेनफॉल हो सकते हैं जिसमें जो कैटेगरी है वो 120 mm या उससे ऊपर होने की संभावना बन रही है.
1: शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यासाठी जागतिक कार्यबल गतिशीलता धोरण जाहीर. भारताचे 28 देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. 29 सप्टेंबर रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभला आतापर्यंत 1588 नियोक्त्यांची नोंदणी आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे 23 सप्टेंबरपासून विदर्भात पावसाचा जोर वाढणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलन. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी IIT मुंबईनं प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो. दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे

दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल, असं ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल, असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यात पुढचं वर्षभर पिण्याचं पाणी उपलब्ध राहील अशा पद्धतीनं पाणी आरक्षणाचं नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. टंचाईग्रस्त गावातून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यानंतर संबंधित प्रस्तावाला 48 तासांच्या आत मंजुरी मिळेल याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात सर्वत्र एल निनोच्या प्रभावामुळे सोयाबीन, कापूस आणि खरीपाची पिकं उद्ध्वस्त झाली असून राज्य शासनानं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी किसान सभा या संघटनेनं केली आहे. बियाणं आणि खतांचा खर्च त्याबरोबरच पिकांची संपूर्ण भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, थकीत उपसा सिंचन योजनांची कर्ज तातडीनं माफ करावीत, गायरान, देवस्थान, वर्कर्स आणि वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, या मागण्या संघटनेनं केल्या आहेत. पावसाअभावी पिकं करपली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना सरकारनं राजकारण बाजूला ठेवून शेतकरी आणि शेतमजुरांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते आज लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्नाटक आणि तामिळनाडूनं परिस्थिती ओळखून दुष्काळ जाहीर करून एनडीआरएफकडे प्रस्ताव पाठवले, मात्र महाराष्ट्र सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत आहे, असा आरोप त्यांनी केला. तातडीनं दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करत शेतकरी कामगार पक्षानं आज बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयावर धडक बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर कराव्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रेणापूर तहसील कार्यालयासमोर जोरदार हलगी नाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख ते 2 लाख रुपये मदत द्यावी, विनाअट संपूर्ण कर्जमाफी करावी, विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क आणि शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या. जागतिक पातळीवर रोजगाराच्या गरजा बदलत असून त्यानुसार महाराष्ट्रातल्या युवावर्गाला कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम केलं जात आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते आज बोलत होते. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय स्किल पासपोर्ट तयार करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा, तसंच परदेशातल्या रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. राज्यातल्या युवक युवतींना परदेशातल्या रोजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया भाषिणी, मित्रा आणि महिमा यांच्यात आज सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचं मोफत आणि सुलभ प्रशिक्षण मिळणार असून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधल्या विद्यार्थ्यांना या प्रायोगिक प्रकल्पाचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यात सुरू झालेलं आदर्श जमीन व्यवहार नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागानं दिले आहेत. त्याकरता प्रत्येक कार्यालयासाठी 50 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचं केंद्रीय भूसंसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित केंद्रीय नोंदणी विधेयक 2026 संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या एक जिल्हा एक नोंदणी, ई प्रमाण, आदर्श कार्यालय, ई नोंदणी यासारख्या उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्य नारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी दखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळाचौकी भागातल्या एका गणपती मंडपात विजेचा झटका लागून 8 वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर काही जखमी झाल्याप्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही दुर्घटना झाली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR प्राथमिक तपास आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेस असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिलेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांना 3 आणि मिक्स मार्शल आर्टमध्ये भारतीय खेळाडूला 1 पदक मिळालं. या खेळांमधल्या भारताच्या कामगिरीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशु धिल्लननं रौप्य तर रुद्रांक्ष पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पदक तालिकेत भारत सध्या 5 रौप्य आणि 1 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानावर आहे. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
1: मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतले प्राध्यापक दीपक धर यांना जयंत नारळकर जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ रजनी भिसे आणि डॉ शुभदा चिपळूणकर यांना डॉ कमल रणदिवे जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी 2,51,000 रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मुंबईत महालक्ष्मी इथल्या किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट देऊन विविध सेवाकार्याची पाहणी केली. त्यानंतर कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या अंतिम अवस्थेतल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या सुकून निलाय पॉलिएटिव्ह केअर केंद्रांनाही राज्यपालांनी भेट दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची शेतकरी संघटनांची मागणी. विविध ठिकाणी आंदोलनं. विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी आयआयटी मुंबईनं प्राध्यापक सूर्य नारायण डुल्ला यांना डीन पदावरून हटवलं आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. 33%हून अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंना 4 पदकं. भारत आणि न्यूझीलंड मुक्त व्यापार करार येत्या 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या करारामुळे न्यूझीलंडमध्ये निर्यात होणाऱ्या कोणत्याही भारतीय उत्पादनावर शुल्क आकारलं जाणार नाही. येत्या 4 ते 5 वर्षात परस्परातला व्यापार दुपटीनं वाढवून 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं समान उद्दिष्ट या करारात नमूद केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. या करारामुळे वस्त्र, प्रावरणं, चामड्याच्या वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, औषधं, शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ या भारतीय उत्पादनांना न्यूझीलंडमध्ये चांगला वाव मिळेल असं गोयल म्हणाले. तसंच न्यूझीलंडमधली लोकर, मेंढीचं मांस तसंच चामड्याच्या वस्तूंच्या विक्रीवर भारतात शुल्क आकारलं जाणार नाही. व्यापार, सेवा, गुंतवणूक, शिक्षण, क्रीडा, वाहतूक आणि शेती या क्षेत्रांमध्ये संबंध मजबूत करण्यावर या करारात भर दिला आहे. दरम्यान कॅनडाबरोबरचा करार

अंतिम करण्यासाठी दोन्ही देशांनी वाटाघाटींना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच्या चर्चेची पुढची फेरी 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. गेल्या महिन्यात प्रमुख उद्योग क्षेत्रांच्या एकत्रित निर्देशांकात वार्षिक आधारावर 4.8% वाढ नोंदवण्यात आली. जुलैमधल्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ काहीशी कमी आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज जाहीर केलेल्या हंगामी आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात 9 पैकी 5 प्रमुख क्षेत्रांनी सकारात्मक वाढ दर्शवली. यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 12.5%, वीज निर्मितीत 11.6%, लोहखनिज उत्पादनात 5.5%, पोलाद उत्पादनात 3.4% आणि रिफायनरी उत्पादनांमध्ये 2.6% वाढ झाली. मात्र त्याचवेळी खत उत्पादनात 12.4%, नैसर्गिक वायूच्या उत्पादनात 4.9%, कोळसा उत्पादनात 3.8% आणि कच्च्या तेलाच्या उत्पादनात 3.6% घट झाली. एखाद्या गावातल्या 33%हून अधिक पिकांचं नुकसान झाल्याचं आढळून आलं तरच त्या गावात दुष्काळ जाहीर केला जातो असे निकष राज्यात आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज दिली. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जातो, दुसऱ्या टप्प्यात या अंदाजाच्या आधारे दुष्काळाची तीव्रता ठरवली जाते आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि पडताळणी केली जाते. कृषी आयुक्तांच्या नेतृत्वाखालची राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती ती सध्या काम करत असून तिचा अंतिम अहवाल मिळाल्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यावर राज्य सरकार निर्णय घेईल असंही ते म्हणाले. खरीप हंगामात दुष्काळ जाहीर करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर ही आहे असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान कमी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीची वाट बघणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुष्काळ जाहीर करणं आणि मदतीची पावलं उचलणं यात फरक आहे. नियमाप्रमाणे 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीची औपचारिक मोजणी केली जाईल आणि त्यानंतर राज्य सरकार केंद्राकडून मदतीची मागणी करेल असंही त्यांनी सांगितलं. देशभरात भटक्या गुरांसाठी निवारागृह बांधण्याच्या निर्देशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवरच्या सुनावणीसाठी 3 न्यायाधीशांचं विशेष पीठ स्थापन करायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या विशेष पीठानं ही निवारागृह बांधण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील असं प्राधिकरणाची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केलेल्या धडक कारवाईअंतर्गत गेल्या 4 दिवसात 1,36,00,000 रुपयांचा संशयास्पद भेसळयुक्त आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. यात राज्यभरात एकंदर 64 हॉटेल आणि धाब्यांची तपासणी करून 12 हॉटेलांचे परवाने निलंबित केले तर 36 हॉटेलांना सुधारणा नोटीसा बजावल्या. प्रतिबंधित अन्नपदार्थ, पानमसाला, गुटखा विक्री, वितरण आणि वाहतूक प्रकरणी 14 FIR दाखल केले. त्यात 15 व्यक्तींना अटक करून एकंदर 1,38,74,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगीचा अपहार झाल्याप्रकरणी येत्या 2 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं उत्तर प्रदेश सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. या प्रकरणी स्वतंत्र तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही माहिती दिली. IIT मुंबईमध्ये विद्यार्थी आत्महत्या प्रकरणी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना प्रशासकीय व्यवहार विभागाच्या अधिष्ठाता पदावरून हटवण्यात आलं आहे. प्राध्यापक डुल्ला यापूर्वी विद्यार्थी व्यवहार विभागाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहत होते. विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी दाखल तक्रारीत डुल्ला यांचंही नाव आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या काळा चौकी भागातल्या एका गणेश मंडपात विजेचा धक्का लागून 8 वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू आणि इतर जखमी झाल्याप्रकरणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आणि कारवाई अहवाल मागवला. रविवारी रात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी दाखल केलेला FIR, प्राथमिक तपास

0: आणि गणपती मंडपाच्या आयोजकांवर किंवा वीज पुरवठेदारावर काही कारवाई केली असेल तर त्याचे तपशील द्यावेत असे निर्देश आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातल्या मोठ्या गणेशोत्सव मंडपांमध्ये वीज सुरक्षा परीक्षण करण्यासह काय पावलं उचलता येतील याची माहितीही आयोगानं मागवली आहे. दुबईचे सत्ताधीश शेख मोहम्मद बिन रशीद अल मखतूम यांचे बंधू शेख अहमद बिन रशीद अल मखतूम यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजाची सेवा करण्याचे त्यांचे प्रयत्न पिढ्यांपिढ्यांच्या स्मरणात राहतील असं त्यांनी म्हटलं आहे. इराणी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आज इराणची राजधानी तेहरानमध्ये पोहोचले. इराण आणि अमेरिका यांच्यातला तणाव कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इराणविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाबाबत आपण ठोस निर्णय घेण्याच्या विचारात असून लवकरच काहीतरी मोठी घटना घडणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. युद्ध संपवण्याच्या उद्देशाने वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी इराणने कतारमार्फत अमेरिकेला 7 अटी कळवल्या आहेत. त्यात होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतच्या शर्तींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या नेमबाजांनी आज आणखी 3 पदकांवर नाव कोरलं. पदकतालिकेत भारत सध्या 4 रौप्य आणि 2 कांस्य अशा 6 पदकांसह 12व्या स्थानी आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात आज हिमांशू धिल्लननं रौप्य तर रुद्रांश पाटीलनं कांस्य पदक पटकावलं. याच क्रीडा प्रकारात भारतानं सांघिक रौप्य पदकालाही गवसणी घातली. कालची 2 रौप्य पदकं धरून नेमबाजीत आतापर्यंत भारतानं पटकावलेल्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारात पदक मिळवणारी सुचिका तारियाल ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात तिनं कांस्य पदक पटकावलं. पुरुषांच्या बॅडमिंटन सांघिक प्रकारात भारतानं आज बांगलादेशावर 3-0 अशी मात केली. लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि किदंबी श्रीकांत या तिघांनीही आपापले सामने जिंकले. उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होणार आहे. महिला संघासमोरही उद्या जपानचं आव्हान असेल. गतविजेत्या महिला आणि पुरुष कबड्डी संघांनी आज आपापले सामने जिंकून दमदार सुरुवात केली. महिला संघाने बांगलादेशावर 42-21 असा विजय मिळवला तर पुरुष संघाने जपानचा 49-24 असा पराभव केला.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार 20 ऑक्टोबरपासून लागू होणार. 33% अधिक पिकांचं नुकसान झालं तर गावात दुष्काळ जाहीर होणार. दुष्काळ जाहीर करण्याची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर असल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण. अयोध्येतल्या राम मंदिरात देणगी अपहार प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचं उत्तर प्रदेश सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 4 पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically Yours.
1: सुप्रभात श्रोते हो, 107.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. भक्ती संगीतावर आधारित सुरेल असा वंदन कार्यक्रम सुरू करत आहोत. कार्यक्रमामध्ये तुमच्यासोबत आहे मी, तुमचा मित्र प्रणय.

आपण आपल्या आयुष्यात मनापासून मेहनत घेत असतो, कष्टत असतो, काही ना काहीतरी आपल्याला मिळवायचं आहे, आपला हेतू आहे, आपलं ध्येय आहे, आपल्या प्राप्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. या सगळ्यामध्ये खरं तर आपल्या गोष्ट लक्षात असतेच की आपल्या प्राप्तीमुळे आपल्याला ओळख प्राप्त होणार आहे, पण ती किती काळ टिकणारी आहे, किती शाश्वत असेल? ते आपलं नाव, ती प्रसिद्धी, ती ओळख, तो मान मरातब. पहा ना, जर थोडा वेळ घेऊन अधिक खोलात विचार केला तर लक्षात येतं, खरी ओळख ही प्राप्तीने येत असावी की कर्माने. कारण आपल्याला जे हवं आहे ते प्राप्त झाल्यानंतर देखील आपलं वर्तन कसं आहे, आपलं कार्य कसं आहे, त्यावर आपण आपली कमावलेली ओळख टिकणार आहे. त्यामुळे प्राप्ती महत्त्वाची आहेच, पण तितकेच महत्त्वाचे आहेत प्राप्तीनंतर केले जाणारे कर्म.

गजर म्हणजे काय? गजर तोच जो आपण मनोभावे करत असतो. गजर तोच आपण समोरच्या कुणासाठी तरी मनात जपलेली भावना व्यक्त करत असतो. गजर म्हणजे तेच जे आपण सारे मिळून एकत्र करत असतो, एकरूप होत असतो. आपण आपल्या स्वतःशी देखील एकरूप होत असतो. ते एकरूप होणं महत्त्वाचं, आणि त्यासाठी गजराचं सुंदर माध्यम असेल तर आणखी काय हवं.

0: एका चित्रकला स्पर्धेत फार मोठमोठे चित्रकार एकत्र आलेले असतात. आता अर्थात स्पर्धा म्हणजे प्रत्येकजण आपापल्या चित्रकलेचा उत्तम नमुना सादर करण्यासाठी सज्ज झालेला असतो. विषय काय असतो? असं चित्र काढायचं आहे जे मानवी जीवनाचं सर्वात सुंदर रूप दाखवेल. बरेच दिवस या चित्रकला स्पर्धेची तयारी करत असलेल्या अनेक चित्रकारांनी वेगळा विचार करायला सुरुवात केली आणि 2 दिवस सलग काम केल्यानंतर एका तरुण चित्रकाराने एक अप्रतिम चित्र रेखाटलं, ज्यात एक माणूस पर्वताच्या शिखरावर पोहोचून विजयाचा झेंडा फडकावत होता. कमाल, काय विचार केलाय. विषय होता असं चित्र काढा जे मानवी जीवनाचं सर्वात सुंदर रूप दाखवेल. त्या माणसाचं, त्या चित्रकाराचं चित्र तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण होतं. रंगसंगती अप्रतिम होती. मानवी जीवनाचं एक सुंदर रूपसुद्धा त्यात होतं. कष्ट करून एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करणारा एक मनुष्य त्यात दिसत होता. त्याला खात्रीसुद्धा होती की आपल्याला पारितोषिक मिळेल, पहिलंच पारितोषिक मिळेल आपल्याला, नाही असं त्याला ठामपणाने वाटलं होतं. अर्थात चित्रकला स्पर्धा होती त्यामुळे एकच चित्रकार नसणार आहे. एका चित्रकाराचं उत्तम चित्र काय होतं, कसं होतं, याबद्दल आपण ऐकलंच. पण या गोष्टीत पुढे काय घडतंय ते ऐकूया या गीतानंतर.
1: कुठे शोधिसी रामी.